0: शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोक म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ, अन्नात विटॅमिन डी मिळतंच की. परंतु अन्नातून विटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं. उदाहरणार्थ अंड्यामध्ये विटॅमिन डी असतं, पण एका अंड्यामध्ये 44 युनिट विटॅमिन डी मिळतं, परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते. त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं. दुसरा गैरसमज असतो की विटॅमिन डी त्या त्वचेखाली उन्हात तयार होतं, तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन. ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये विटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे विटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची विटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला विटॅमिन डी तयारच करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या विटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच विटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी. आता नवीन संशोधन असंही दाखवतं की विटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते. डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की विटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. विटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही, पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण विटॅमिन डीची कमतरता असते. तर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा प्रचंड थकवा वाटत असेल तर ते विटॅमिन डीमुळे असू शकतं. सिरोटोनिन म्हणून एक अतिशय महत्त्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन जे असतं त्याच्या प्रॉडक्शनमध्ये विटॅमिन डीची मदत होते आणि सिरोटोनिन आपलं मूड चांगला ठेवतं. म्हणून विटॅमिन डी घेतलं तर आपण हसत खेळत जीवन जगू शकतो. तर म्हणूनच ह्या विटॅमिनबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, विटॅमिन डी सगळ्यांना गरजेचं असतं, परंतु चाचणी करून तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते घेणं अतिशय धोकादायक असतं. धन्यवाद.
1: नमस्ते, आप सभी को नववर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं. मेरा नाम डॉक्टर मयूर अग्रवाल है और मैं एक हार्मोन रोग विशेषज्ञ हूँ. मैंने MBBS और MD मेडिसिन करने के बाद DM एंडोक्राइनोलॉजी में किया है. इसमें हम थायरॉयड, डायबिटीज एवं अन्य हार्मोन की बीमारियों को देखते हैं. आज मैं आपसे डायबिटीज के बारे में कुछ मुख्य जानकारी साझा करूंगा. डायबिटीज, जिसे हिंदी में मधुमेह कहते हैं या सरल भाषा में शुगर की बीमारी कहते हैं, पश्चिमी देशों की तरह आज भारत में भी ये तेजी से बढ़ रहा है. लगभग 10 में से एक व्यक्ति को भारत में डायबिटीज की बीमारी है और ये तेजी से और ज्यादा बढ़ रही है. इसे लेके समाज में कई तरह की भ्रांतियां फैली हुई है. मुझे यकीन है आपको या आपके परिवार में या आप किसी को जानते हैं उनमें से किसी न किसी को डायबिटीज होगी. मेरा उद्देश्य आपको डायबिटीज के बारे में जागरूक बनाना है तथा कुछ बेसिक चीजें आपको डायबिटीज के बारे में बताना है. आपके मन में कई सवाल होंगे, जैसे कि डायबिटीज क्या है, किस शुगर की मात्रा को हम डायबिटीज कहेंगे, क्या डायबिटीज में सभी मरीजों को दवाई लेना पड़ेगी, दवाई एक बार शुरू होने के बाद क्या जिंदगी भर लेना पड़ेगी, और इंसुलिन को लेके भी कई सवाल होंगे, जैसे कि इंसुलिन कब लगाया जाता है, कैसे लगाया जाता है, क्या इंसुलिन के कोई साइड इफेक्ट हैं, या इंसुलिन की जिंदगी भर आदत पड़ सकती है. ऐसे ही कई और आपके सवाल होंगे, मैं कुछ सवालों के जवाब यहाँ पर आपको दूंगा. पहले, डायबिटीज क्या है? तो इसमें शुगर की मात्रा बढ़ती है 126 mg/% खाली पेट या 200 से ज्यादा शुगर भरे पेट को हम डायबिटीज कहते हैं, तथा HbA1c जो कि 3 महीने की औसतन शुगर होती है, अगर ये 6.5% से ज्यादा है तो इसे डायबिटीज कहते हैं. ऐसा नहीं है कि सारे मरीजों को डायबिटीज होने के बाद दवा शुरू करनी पड़ेगी. सबसे पहले हम व्यायाम और खाने पीने के में परिवर्तन करके शुगर को कंट्रोल करने की कोशिश करते हैं. अगर शुगर फिर भी कंट्रोल नहीं होती है तो हम दवाई शुरू करते हैं. लेकिन इसमें कई लोग पूछते हैं कि सबसे अच्छी दवाई कौन सी है, ये मरीज के ऊपर निर्भर करता है. इसमें हम देखते हैं कि मरीज की उम्र क्या है, मरीज को क्या किडनी की बीमारी है, लीवर की बीमारी है, उसे पहले हार्ट अटैक हो चुका है, और भी कई छोटी चीजें हैं जो हम ध्यान में रखते हैं, उसी के बाद उसके अनुसार हम दवाई चालू करते हैं। डायबिटीज प्रमुखता दो प्रकार की होती है, टाइप 1 और टाइप 2। इसके अलावा भी कई प्रकार की डायबिटीज होती हैं। टाइप 1 डायबिटीज जो ज़्यादातर बच्चों में देखी जाती है, इसमें इंसुलिन ही दिया जाता है, इसमें गोली नहीं दी जाती है। जबकि टाइप 2 डायबिटीज जो बड़े लोगों में देखते हैं, अधिक उम्र में मिलता है, जिनका वजन ज़्यादा है, जिनकी फैमिली हिस्ट्री है, घर में और लोगों को डायबिटीज़ है, उनमें टाइप 2 डायबिटीज होने की संभावना ज़्यादा होती है। इसमें हम गोली देते हैं और अगर गोली से कंट्रोल ना हो तो इंसुलिन भी देना पड़ सकता है। इसी तरह कुछ और प्रकार की डायबिटीज होती हैं जो दूसरे हार्मोन की अधिकता से होती है, जिसे हम सेकेंडरी डायबिटीज कहते हैं। इन बीमारियों को हम देख के, जांच करके और जड़ से ठीक कर सकते हैं। हो सकता है कि आपकी डायबिटीज की जो दवाइयां हैं वो पूरी तरीके से बंद की जा सकें। इसी तरह कई लोगों का सवाल होता है कि ठीक है, अभी तो हमें डायबिटीज हो गया है, हमने दवाई चालू कर दी है, अब हमारी शुगर कंट्रोल है, तो क्या हम दवाई बंद कर दें? ऐसा बिल्कुल नहीं है कि आप दवाइयां बंद कर दें। आप दवाइयां कम या ज्यादा करेंगे वो भी अपनी डॉक्टर की सलाह से, आप इसे अपनी मर्जी से बंद ना करें, नहीं तो शुगर वापस से बढ़ जाएगी। दूसरा क्वेश्चन ये होता है कि ठीक है, डायबिटीज है, दवाई हम क्यों लें, शुगर बढ़ रही है तो क्या हो जाएगा? शुगर अगर बढ़ रही है तो आपको ये समझना होगा कि डायबिटीज जो है क्रोनिक बीमारी है, ये लंबे समय की बीमारी है। इससे आपकी आंख, नसें, गुर्दे सभी पे असर होगा और इसमें दिक्कत आ सकती है। साथ ही अगर बहुत ज़्यादा शुगर बढ़ जाए तो इसमें इमरजेंसी कंडीशन भी हो सकती है, जिसे हम डायबिटिक केटोएसिडोसिस या हाइपर ऑस्मोलर कोमा कहते हैं, और इसमें मरीज की जान भी जा सकती है। इसी तरह हमारे पास कई मरीज आते हैं, उन्हें खाने के संबंध में लेके कई ज़्यादा कंफ्यूजन है, जैसे कि चावल खाना है कि नहीं खाना है। कुछ डॉक्टर्स चावल खाने के लिए मना कर देते हैं, ये बिल्कुल गलत है, आप चावल खा सकते हैं, इसमें कोई दिक्कत नहीं है। फल मीठे होते हैं लेकिन आप उन्हें लिमिटेड अमाउंट में खा सकते हैं। इसी तरह कुछ लोग सोचते हैं कि शक्कर ना खाएं लेकिन शहद या गुड़ खा सकते हैं, ये बिल्कुल गलत है, इनसे भी आपकी शुगर बढ़ेगी, ये आप नहीं खाएंगे। आशा करता हूँ आपको इस वीडियो से कुछ सवालों के जवाब मिले होंगे। अगर आपके और कोई सवाल हैं और कोई जिज्ञासा है या आप मुझसे परामर्श करना चाहते हैं तो आप मुझसे हमारे शहर हरदा में मिल सकते हैं। मैं 3 एवं 4 जनवरी रविवार और सोमवार को उपलब्ध हूँ। 24/7 लाइव स्ट्रीमिंग एंड ऑन डिमांड प्लेटफॉर्म फॉर डॉक्टर्स टू रीच कनेक्ट एंगेज एंड एजुकेट पेशेंट्स एंड हाई रिस्क सिटीजंस ऑन एविडेंस बेस्ड हेल्थ एजुकेशन, thus enhancing health literacy and improve health outcomes.
2: Hello everyone, I'm Dr. Surajit Kumar Patra, Director and Consultant Diabetologist, Dr. Surajit Patra's Diabetes Clinic, Bhubaneswar. Today, this series, we are going to discuss an important topic. This is CGMS, Continuous Glucose Monitoring System. ଆପଣମାନେ ଜାଣିଥିବେ ଯେ ମାନେ ଜଣଙ୍କର ଯଦି ଡାଇବେଟିସ୍ ହେଲା ଆମେ କେମିତି ଚେକ୍ କରିବା, ମାନେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର, ପୋଷ୍ଟ ପ୍ରାଣ୍ଡେଲ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର, ଏଚ୍ ବି ଏ ୱାନ୍ ସି ଲାଷ୍ଟ 2-3 ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର ବିଷୟରେ କହିଥାଏ। ତାପରେ ଏବେ ଆହୁରି ନୂଆ ଜିନିଷ ବି ଆସିଲାଣି, ଏହାକୁ କହନ୍ତି CGMS, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍, CGMS। ଯେମିତି ଏହାର ସିମ୍ପଲ୍ ଲାଙ୍ଗୁଏଜ୍ରେ ବୁଝିବା ପାଇଁ, ଆମେ 24 ଘଣ୍ଟାରେ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ହେଲା। ତ ଫାଷ୍ଟିଂ ପିପି ଯେଉଁ ଟେଷ୍ଟ କରାଯାଏ ସେଇଟା ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର ଏମିତି 7:30 ମନେକର 200 ଥିଲା, ଖାଇସାରିକି 2 ଘଣ୍ଟା ପରେ 240 ହେଲା, ତ ସେଇଟା 2 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ। ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଥିଲା, ପୋଷ୍ଟ ପ୍ରାଣ୍ଡେଲ ଆଉ ଗୋଟେ ମିନିଟ୍, ତ ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ବାକି 1438 ମିନିଟ୍ରେ କେତେ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର ରହେ ସେଇଟା ଫାଷ୍ଟିଂ ପିପିରୁ ଜଣାପଡ଼େ ନାହିଁ। ଆଉ ଯଦି ଆମେ HbA1c କରିବା ସେଇଟା ଲାଷ୍ଟ 3 ମାସର ବା 2-3 ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର କହେ କେତେ ରହୁଛି। ବାକି ଆମର ଯେଉଁ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଏବେ ଯେଉଁ ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଚଉଦଶହ ଚାଳିଶ ମିନିଟ୍ ଅଛି ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ, ସେଇ ଭିତରେ କେତେ ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର ଉପରକୁ ତଳକୁ ହେଉଛି ବା ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ କେମିତି ହେଉଛି, ଯେଉଁ ଭେରିଏସନ୍ ହେଉଛି ତାକୁ କୁହାଯାଏ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି। ଏଇଟା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷଟା। ଆଉ ଗୋଟେ ହେଲା ଯେ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ଟାଇମ୍ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ଼୍ ସୁଗର କଣ୍ଟ୍ରୋଲରେ, ମାନେ ରେଞ୍ଜରେ ରହୁଛି। ରେଞ୍ଜ ହେଲା 70-180 mg/dL। ତ CGMS ହେଲା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍, ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ଟାଇମ୍ ଅଛି 24 ଘଣ୍ଟାରେ, पूरा 1440 मिनिट्र भैल्यू आमको जाना पड़ ग्लुकोज के रोज ब्लड ब्लड ग्लुकोज के रोज तो यह कहुए CGMS कंटिन्यूस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम सिंपल लैंग्वेज रे एटा हला आपनकर जमती लाइव टेलीकास्ट आपनकर ब्लड सुगर लाइव टेलीकास्ट तो एटा हला एट प्रेजेंट द बेस्ट मॉनिटरिंग पैरामीटर हला तो एटी आमा जो ट्राइसेप मसल अछि एटी गुटे सेंसर टाइप रो लागे से 14 दिन पर्यंत लागी कि रहइबो आपन से लगे कि सब जिंस करि परिबे गाधै परिबे समुद्र रे गाधै परिबे स्विमिंग पूल रे गाधै परिबे सब करि परिबे सेटा कंटीन्यूअसली आपनकर ब्लड सुगर चेक करूछि सेटा को कैपिलरी सेटा को कहा जे इंटरस्टिशियल फ्लूइड ग्लुकोज आपनको चेक करूछि से आ गोटे रिडर थाए से रिडर जस्ट पाक ने स्कैन कर दिए आप सुगर के आप मोबाइल देखिपर लैपटप्रे देखिपर लाइव टेलिकास्ट देखिपर एवं आप डिनर करार आरंभ कले डिनर करने आगु आप स्कैन करके देखिपर के तो 24 आवर लाइव टेलिकास्ट टाइप जिनसा तो कहुए कंटिन्यूस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम ये 14 दिन पर्यंत रोहे 14 दिन पर्यंत आप गोटे रिपोर्ट आसीज से दुटा इंपोर्टेंट जिनस गोटे है TIR टाइम इन रेंज से सबुत्र इंपोर्टेंट टाइम इन रेंज माने 24 घंटा भितर 1440 मिनिट भितर के समय पर्यंत आपंकर ब्लड सुगर 70-180 मिलीग्राम भितर रोचे जदि 70-100 मिलीग्राम भितर आपंकर 24 घंटा 1440 मिनिट रहा तो टाइम इन रेंज 100% सबुत्र बेस्ट सिचुएसन टाइम इन रेंज 100% तो मिनिमम ऑप्टिमम टाइम इन रेंज मोर देन 70% जदि रहा आम ऑप्टिमम कहता आउ गोटे जिनस ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी माने केते फ्लक्चुएसन होउछे ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी सेटा भी आम CGMS रु जना पड़े तो ए दुटा पैरामीटर बहुत इंपोर्टेंट टाइम इन रेंज एंड ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी ए दुटा आम CGMS AGP भी कहा जाए एम्बुलेटरी ग्लुकोज प्रोफाइल ये एस्टिमेटेड HbA1c भी आसी जाए से ही रिपोर्ट रे तो एट प्रेजेंट एटा सबुठारु इंपोर्टेंट जिनस आमको खाली 2 मिनिट रो वैल्यू जाने कि 1438 मिनिट रो वैल्यू न जाने कि तार ट्रीटमेंट करवा से भल ना 1440 मिनिट बा 24 घंटा लाइव टेलीकास्ट ब्लड सुगर देखिपरिया से भल यही विषय मैंने ये पॉइंट है इंपोर्टेंट जिनस कि CGMS एवं सब इंपोर्टेंट आ गोटे इंपोर्टेंट लाइन्स अच्छी जे HbA1c इज द ओल्ड स्टैंडर्ड CGMS इज द गोल्ड स्टैंडर्ड सो यहीटा मन रखिए तो HbA1c करवा कथा से बेटर देन फास्टिंग एंड पीपी बट CGMS यहाँ है नुआ कनसेप्ट कंटिन्यूस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम इज इट बेटर देन HbA1c इज इट बेटर देन फास्टिंग पीपी वेल डिपेंडिंग ऑन केस टू केस बेसिस तो डायबिटीज ट्रीटमेंट रे इंडिविजुअलाइजेशन इज द की सब डायबिटीज पर्सन मैंने अलग समस्त सिचुएसन अलग समस्त मॉनिटरिंग अलग तो यहाँ टाइप 1 रे समस्त को आम CGMS कर टाइप 2 रे केस टू केस बेसिस टाइप 2 डायबिटीज रे केस टू केस बेसिस रे जदि ब्लड सुगर बहुत फ्लक्चुएट हो केबे 250 रहउची केबे 70 हे जाउची केबे हाइपोग्लाइसेमिया होउची केबे हाइपरग्लाइसेमिया होउची ता माने बहुत फ्लक्चुएसन होउची तो एटा दिनर को टाइम रे फ्लक्चुएसन होउची खाइबा आगरु खाइबा पोरे दिनर को टाइम रे सेइटा जानिबा पई CGMS सबुत्र बढ़िया तो CGMS माने कंटीन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम एटा आमे यूज करि परबा ग्लुकोज मॉनिटरिंग पई एटा यूज करले देखा जाइची रिसर्च स्टडी रु जे कॉम्प्लिकेशंस को प्रिवेंट भी करा जाई परिबो तो आमे जानिले से जिनस को मैनेज करि परिबा मैनेज डायबिटीज को जदि कंट्रोल रखिबा कॉम्प्लिकेशंस रु प्रिवेंट करि परिबा तो अल्टीमेट गोल ऑफ डायबिटीज ट्रीटमेंट इज टू प्रिवेंट द कॉम्प्लिकेशंस ऑफ डायबिटीज तो डायबिटीज को कंट्रोल रखंतु सुस्थ रहंतु थैंक यू
3: अस्सलाम वालेकुम टुडे आई एम विद डॉक्टर फरज फरिश्ता हीज आवर एंडोक्राइन डॉक्टर आज थोड़ा मीठी बात कहेंगे डॉक्टर साहब हेलो सर
4: हेलो वेरी गुड मॉर्निंग मैम अस्सलाम वालेकुम आज हम कुछ मीठी बात करेंगे शुगर पेशेंट्स के बारे में अक्सर ये होता है कि हम डायबिटिक पेशेंट्स को कहते हैं कि आप मीठा ना खाएं और जहां भी मीठे का जिक्र होता है हम वहां पर एज ए डॉक्टर सबसे पहला शब्द हमारा होता है नो तो आज मैं ये कहूंगा कि हाँ डायबिटिक पेशेंट्स मीठे चीज खा सकते हैं लेकिन कुछ सब्स्टिट्यूशंस होते हैं जो आपको करने हैं जैसे कि अगर आप शक्कर खाते हैं तो व्हाइट शुगर जो है शुगर या ब्राउन शुगर है शुगर फ्री है इसका आपको रिप्लेसमेंट करना है तो आप इसकी जगह पर गुड़ ले सकते हैं जो भी आपको एक मिठास देता है खाने में या आप इसकी जगह हनी का भी इस्तेमाल कर सकते हैं जो कि बेटर है प्लेन प्रोसेस शुगर से खाने में कुछ चीजों का आपको ध्यान रखना है ये तीन वाइट्स को आपकी जिंदगी से दूर करना है जिससे आप एक हेल्थी इंडिविजुअल हो सकते हैं मैं कहूंगा हेल्थी पेशेंट नहीं हेल्थी इंडिविजुअल क्योंकि आप बीमारी को दूर रख सकते हैं तीन वाइट्स को अपनी जिंदगी से दूर करिए, राइस, सॉल्ट और शुगर, ये तीनों चीजों को अगर आप खाने में कम करते हैं, और इसका मैं आपको एक सिंपल तरीका बताता हूं, एक चम्मच कम, ये क्या है, एक चम्मच आप जितने चम्मच रोज लेते हैं उससे एक चम्मच कम आप शुगर का इस्तेमाल करिए, एक चम्मच कम आप राइस का इस्तेमाल करिए और एक चम्मच कम आप सॉल्ट का इस्तेमाल करिए। इसे करने से आपकी हेल्थ बहुत अच्छी रहेगी और आपका शुगर, ब्लड प्रेशर सब कुछ कंट्रोल में रहेगा। तो हम मीठी बात को एंड करते हैं और फिर नेक्स्ट वीक आप कर लेकर आएंगे इसका।
5: थैंक यू डॉक्टर।
6: नमस्कार, मैं डॉक्टर राजमोहन, എൻഡോക്രിനോളജിസ്റ്റ് ആൻഡ് ഡയബറ്റോളജിസ്റ്റ്, കിംസ് ഹെൽത്ത് ട്രിവാൻഡ്രം ആൻഡ് കിംസ് മെഡിക്കൽ സെന്റർ മണക്കാട്. ഞാനിന്ന് പറയാൻ പോകുന്നത് പ്രമേഹം എന്ന ജീവിതശൈലി രോഗത്തെക്കുറിച്ചാണ്. പ്രമേഹം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിൽ അതിൻ്റെ എണ്ണം എന്നും അനുദിനം കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പം ട്രിവാൻഡ്രത്തിൽ തന്നെ 20% ആൾക്കാർക്ക് പ്രമേഹം ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതൊരു ജീവിതശൈലി രോഗമായതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ രീതികളും നമ്മുടെ ആഹാരത്തിൻ്റെ രീതിയും എൻ്റെ എക്സസൈസിൻ്റെ ഒക്കെ രീതി അനുസരിച്ചാണ് ഇപ്പോൾ പ്രമേഹത്തിൻ്റെ അളവ് കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. കാരണം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ അമിതവണ്ണം ഒരു പ്രധാന ഫാക്ടറാണ്. അമിതവണ്ണമുള്ള ആൾക്കാർ നമ്മുടെ നാട്ടിൽ വളരെയധികം അധികരിച്ചിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇത് നിയന്ത്രിക്കാനായിട്ട് നമ്മൾ വളരെയധികം എല്ലാവരും പറയുന്നതാണ്, അതായത് ഡയറ്റ് ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക. പക്ഷേ ഇതൊക്കെ പ്രാവർത്തികമാക്കാനായി നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം. ഇപ്പം എല്ലാവരും ബിസി ലൈഫാണ്, ഓരോ ജോലിയിലെ തിരക്കിൽ ഇതിനൊന്നും സമയം കിട്ടാറില്ല. അപ്പോൾ അതിന് സമയം കിട്ടി പ്രമേഹ രോഗികൾ ഇതിനു വേണ്ടിയിട്ട് ഒരു 45 മിനിറ്റ്, 30-45 മിനിറ്റ്സ് എക്സസൈസ് ചെയ്താലേ ഷുഗർ നല്ല കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. പിന്നെ ഇപ്പം ലേറ്റസ്റ്റ് കോൺസെപ്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ്, അതൊരു പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കോൺസെപ്റ്റാണ്. ഈ ഒരു 5 വർഷത്തിനകത്ത് വന്ന കോൺസെപ്റ്റാണ്. അതായത് ഷുഗർ 5 വർഷത്തിനകത്താണ് നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അമിതവണ്ണമുള്ള ആൾ അല്ലെങ്കിൽ ഓവർ വെയിറ്റ് ഉള്ള ഒരു പ്രമേഹ രോഗി 10-15% വരെ അവരുടെ അമിതഭാരം വെയിറ്റ് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഷുഗർ നോർമൽ രീതിയിലോട്ട്, അതായത് HbA1c എന്നൊരു ടെസ്റ്റ് എല്ലാവരും കേട്ട് കാണും, 6.5 താഴെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് പറ്റും, അതായത് വിത്തൗട്ട് മെഡിക്കേഷൻ. അതൊരു വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു പഠനം UKയിലും ഇന്ത്യയിലും നടത്തിയിട്ടുണ്ട്. അപ്പൊ പ്രമേഹം ഇല്ലാത്ത സിറ്റുവേഷനിൽ നമുക്ക് പോകാൻ പറ്റും. ഇതൊരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഗുഡ് ന്യൂസാണ്. അപ്പൊ പ്രമേഹ യങ് ആയിട്ടുള്ള ഇപ്പം 30-35 വയസ്സുള്ള പ്രമേഹ രോഗികൾ ഇഷ്ടംപോലെ പുതിയതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. അവർക്ക് അമിതവണ്ണവും ഈ ഹോം വർക്ക് ഫ്രം ഹോം ഒക്കെ കാരണം വരുന്ന ഒരു അസുഖമാണ്. അപ്പൊ അതൊക്കെ അവർക്കൊരു ഇതൊരു നല്ല ന്യൂസാണ്. അവരിപ്പം വെയിറ്റ് 10-15% നമുക്ക് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ എന്തായാലും നമുക്ക് പ്രമേഹം നമുക്ക് മാറ്റാൻ പറ്റും. അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒരു 10-15 വർഷം നമുക്ക് പ്രമേഹം ഇല്ലാത്തൊരു സിറ്റുവേഷനിൽ പോകാൻ പറ്റും. അപ്പൊ അതാണ് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ് എന്നുള്ള ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കോൺസെപ്റ്റ്. പിന്നെ ഈ വേൾഡ് ഡയബറ്റീസ് ഡേ 14 നവംബർ എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ഡയബറ്റീസ് ഡേ ആയിട്ട് കൊണ്ടാടുന്നത്. ആ ഡയബറ്റീസ് ഡേ എല്ലാ വർഷവും ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ ഒരു തീം കൊണ്ടുവരാറുണ്ട്. ഈ വർഷത്തെ തീം എന്ന് പറയുന്നത് എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് പേഷ്യൻസ്. അതായത് നമ്മൾ പ്രമേഹം വന്നിട്ട് നമ്മുടെ ആൾക്കാർ നല്ല രീതിയിൽ പ്രമേഹത്തിനെ പറ്റിയുള്ള ഒരു അവബോധം, അവയർനെസ് ഉണ്ടായിരിക്കണം. എന്നാലേ അവരെ സ്വയം നമുക്ക് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പോൾ അവർക്ക് എന്തെല്ലാം ചെയ്യണം എന്നുള്ള കാര്യങ്ങളിൽ കൂടുതൽ അവബോധം സൃഷ്ടിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് IDF ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രമേഹം ഇപ്രാവശ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴി അറിയാം, ഇഷ്ടംപോലെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ ഉണ്ടാവാറുണ്ട്. ഈ ന്യൂസ് ഇങ്ങനെ കഴിച്ചാൽ പ്രശ്നമുണ്ട്, ഇത് കഴിച്ചാൽ കിഡ്നിക്ക് പ്രശ്നമുണ്ട്, അങ്ങനെ കുറേ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴിയും അല്ലാതെ ആൾക്കാർ വഴിയും നമ്മൾ എല്ലാം കേൾക്കുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഇതൊക്കെ തടയാൻ വേണ്ടിയിട്ട് ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ തന്നെ ഒരു എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അവരൊരു പ്ലാറ്റ്ഫോം തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അത് നിങ്ങൾ ഗൂഗിൾ ചെയ്തിട്ട് IDF വെബ്സൈറ്റ്, ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ്റെ വെബ്സൈറ്റിൽ പോയിട്ട് എഡ്യൂക്കേറ്റ് യുവർ സെൽഫ് എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു ലോഗോ ഉണ്ട്. അതിൽ കയറി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഡയബറ്റീസിനെ പറ്റിയുള്ള എല്ലാ വിവരങ്ങളും, കറക്റ്റ് ആയിട്ടുള്ള വിവരങ്ങൾ നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ്. അപ്പോൾ അത് വളരെ പ്രധാനമാണ്. നമ്മൾ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടിട്ട് നമ്മൾ അത് പ്രമേഹം നിയന്ത്രിക്കാനോ കൂട്ടാനോ കുറയ്ക്കാനോ ഒന്നും പാടില്ല. നമ്മൾ കറക്റ്റായിട്ടുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇത് പിൻകാലത്ത് പ്രശ്നങ്ങളുണ്ടാവാം. അപ്പോൾ പ്രമേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ മാറാരോഗമായിട്ട് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യമില്ല. നമ്മൾ ഇഷ്ടംപോലെ ഡയറ്റിൽ തന്നെ വേരിയേഷൻ ചെയ്യാം. ഡയറ്റീഷ്യൻ എന്തായാലും കാണണം. ഡയറ്റീഷ്യൻ കണ്ടിട്ട് അതിന് തക്കണമുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക, ചെറിയ മരുന്ന് ഡോക്ടർ പ്രിസ്ക്രൈബ് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അത് മുടങ്ങാതെ കഴിക്കുക, കഴിച്ചിട്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് 3-4 മാസത്തെ ഒരിക്കൽ ചെക്ക് ചെയ്യുക. അത്രയും ചെയ്താൽ മതി. നമ്മൾ ഡയബറ്റീസ് വന്നു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒരു വലിയ അസുഖം വന്ന പോലെയല്ല, ഒരു ക്യാൻസറോ അല്ലെങ്കിൽ ഹാർട്ട് അറ്റാക്കോ വരുന്ന പോലെ അല്ല, ഒരു ജീവിതശൈലി രോഗമാണ്. നമ്മളത് കൺട്രോൾ ചെയ്ത് നിയന്ത്രിച്ച് ഈവൻ മാറ്റി എടുക്കാൻ പോലും, ഇപ്പോൾ ക്യൂർ ചെയ്യാൻ പോലും ഇപ്പോൾ പറ്റും എന്നുള്ളതാണ് ചെറിയ പഠനങ്ങൾ പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതെല്ലാം ഒരു ഒരു വിവരമായിട്ട് ഒരു നോളജായിട്ട് എടുത്തിട്ട് നിങ്ങൾ പ്രമേഹ രോഗികളും പ്രമേഹം വരാൻ സാധ്യതയുള്ള യങ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരും ഇതൊരു ഇമ്പോർട്ടൻറ്റ് മെസ്സേജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് എക്സസൈസും ഡയറ്റും സ്ട്രിക്റ്റായിട്ട് നോക്കണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. നമസ്കാരം.

0: मेडिया और आप देख रहे हैं डॉक्टर साहिब। आज हमारे साथ मौजूद हैं बिहार के जानी माने एंडोक्राइनोलॉजिस्ट साथ ही डायबिटोलॉजिस्ट डॉक्टर अंगद कुमार। डॉक्टर साहब बहुत बहुत स्वागत है आपका हमारे चैनल में।
1: धन्यवाद आपका।
0: डॉक्टर साहब, हार्मोनल बीमारियों में से एक डायबिटीज भी है, तो डायबिटीज को कैसे, इसमें किस हद तक जो हार्मोन है वो जिम्मेदार होता है डायबिटीज को बढ़ावा देने में?
1: डायबिटीज दो तरह का मूलतः होता है, टाइप 1 डायबिटीज जिसमें इंसुलिन बनता ही नहीं हमारे शरीर में, और दूसरा होता है टाइप 2 डायबिटीज, इसमें इंसुलिन बनता तो है पर ढंग से काम नहीं करता। तो डायबिटीज जो बीमारी है या तो इंसुलिन नहीं बनती है या इंसुलिन जो बनती है वो ढंग से काम नहीं करती है। इसके अलावा कुछ हार्मोन है जैसे कि स्टेरॉइड, भले वो शरीर के अंदर ज़्यादा बन रहा हो या ऐसा स्टेरॉइड जो हो, हम लोग बाहर से बहुत लोग हम लोग ग्लूकोकॉर्टिकॉइड का टेबलेट लेते हैं, उससे भी डायबिटीज हो सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं। इसी तरह से यदि हमारे शरीर में थायराइड हार्मोन, एल्डोस्टेरोन नामक एक हार्मोन होती है, उसकी अगर समस्या अगर ज़्यादा बढ़ जाए, अमाउंट ज़्यादा बढ़े, तो भी डायबिटीज कर सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं।
0: सर, तो डायबिटीज़ के लिए, जैसे हम लोग डायबिटीज़ की बात कर रहे हैं, हार्मोन्स की बात कर रहे हैं, तो डायबिटीज़ के लिए इसमें एक्सरसाइज कितना इम्पॉर्टेंट हो जाता है?
1: डायबिटीज़ के मरीजों में एक्सरसाइज का रोल उतना ही अहम है जितना कि हम लोग डायट्री कंट्रोल को बोलते हैं और ड्रग्स को बोलते हैं। एक्चुअली डायबिटीज़ के मरीजों को हम लोग बोलते हैं कि एक्सरसाइज इज द ड्रग, खासकर टाइप 2 डायबिटीज़ के मरीजों में। एक्चुअली होता क्या है कि डायबिटीज़ का मरीज अगर एक्सरसाइज शुरू करे तो उसका ग्लूकोज कंट्रोल अपने आप काफ़ी अच्छा होने लगता है। इसके अलावा एक्सरसाइज करने से जो कार्डियोवैस्कुलर रिस्क होते हैं, जैसे हार्ट अटैक की संभावना हुई, उसके अलावा स्ट्रोक की संभावना हुई, ये काफ़ी कम हो जाती है, और जो सडन कार्डियक डेथ होने की संभावना होती है वो भी घट जाती है एक्सरसाइज के करने से। इसके अलावा भी बहुत सारे बेनिफिट हैं, जैसे कि कोलेस्ट्रॉल कम होना, ब्लड प्रेशर का नियंत्रण में आ जाना, इसके अलावा नींद अच्छी आती है, मेमोरी अच्छी रहती है। तो एक्सरसाइज इज अ मस्ट फॉर टाइप 2 डायबिटीज पेशेंट्स।
0: तो जैसे डायबिटीज आपने बताया कि बहुत जरूरी है डायबिटीज वालों के लिए कि वो एक्सरसाइज करें, साथ ही ऐसे आम लोगों की बात कर ले तो एक्सरसाइज सबके लिए बहुत अच्छी है। तो इसमें जैसे डायबिटीज और हॉर्मोन्स की बात आ जाती है, तो हॉर्मोन्स को बैलेंस करने के लिए के लोग क्या कर सकते हैं?
1: जैसा कि हमने बताया कि हर एक मरीज को अपने कैपेसिटी के हिसाब से एक्सरसाइज करनी चाहिए और डाइट कंट्रोल करनी चाहिए। एक्सरसाइज और डाइट कंट्रोल का फायदा क्या है कि हमारे शरीर में जितने भी इंसुलिन हैं, एक्सरसाइज करने से क्या होती है, इंसुलिन सेंसिटिविटी बढ़ती है, और जो भी शरीर इंसुलिन बना रहा है वो हमारे ज़रूरत के हिसाब से वो नॉर्मल हो जाता है। दूसरी चीज़ क्या है कि एक्सरसाइज करने से जो हमारे शरीर में ग्लूकोज प्रोड्यूस हो रहा है वो मसल की तरफ शिफ्ट हो जाता है और मसल इसे यूज करने लगता है। तो इससे क्या होता है कि शरीर में हमारे शरीर को इंसुलिन की ज़रूरत कम पड़ जाती है। दूसरी चीज़ है डाइट कंट्रोल। यदि खाने में हम कार्बोहाइड्रेट का अमाउंट कम कर दें, डायरेक्ट ग्लूकोज की अमाउंट कम कर दें, तो शरीर को इंसुलिन की ज़रूरत नहीं पड़ती है, और इस तरह से जो हार्मोन हमारे लिए कम है उसको भी हम लोग अच्छे से यूटिलाइज कर सकते हैं।
0: सर, तो अगर किसी को जैसे डायबिटीज़ के साथ इंसुलिन की समस्याएं है, और बहुत से ऐसे लोग होता है कि वो अगर इंसुलिन की कमी है तो इंजेक्शन लेना होता है, वो लोग नहीं लेते हैं, तो वो कितनी बड़ी गलती कर रहे हैं?
1: डायबिटीज़ के मरीजों में टाइप 1 में तो इंसुलिन इज अ मस्ट। अगर टाइप 1 डायबिटीज़ से आप डायग्नोज हुए हैं तो आपको इंसुलिन डिजीज के शुरुआती समय से ही लेना है। यदि आप इंसुलिन नहीं लेते हैं तो आपको क्या होगा, कई बार डायबिटिक कीटोएसिडोसिस जिसको बोलते हैं, उसमें कई बार होती है कि बेहोशी होना, चक्कर आना, और हॉस्पिटल एडमिशन की भी ज़रूरत पड़ सकती है, कई बार जान भी जा सकती है। इसके अलावा टाइप 2 के जो मरीज हैं उनमें भी कई बार होती है कि जो हम लोग मेडिसिन दे रहे हैं, एक्सरसाइज कर रहे हैं, उसके बावजूद भी जो शरीर से इंसुलिन बन रहा है वो सफिशेंट नहीं है, तो कई बार हमें इंसुलिन पर स्टार्ट करना पड़ सकता है, और वैसे मरीजों को इंसुलिन पे स्टार्ट करना चाहिए और रहना चाहिए।
0: तो शुक्रिया डॉक्टर साहब, जो आपने जानकारी दी है उसके लिए बहुत बहुत शुक्रिया।
1: धन्यवाद आपका।
0: तो आप डॉक्टर अंगद कुमार को सुन रहे थे, जिन्होंने इतनी सारी जानकारी हमारे साथ डायबिटीज के बारे में साझा की है कि अगर किसी को डायबिटीज होती है, हार्मोन्स किस तरीके से जिम्मेदार होता है। तो फिलहाल इतना ही, चैनल को सब्सक्राइब कर ले, फेसबुक पेज को लाइक करें, इस वीडियो के बारे में आप क्या राय रखते हैं हमें कमेंट कर जरूर बताएं, साथ ही डॉक्टर साहब से आपके क्या सवाल है हमें मेल बॉक्स में कमेंट कर भेज सकते हैं। तो फिलहाल इतना ही।
2: तो IVF फेल होण्याच्या आधी IVF सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय, समजून घेऊयात। IVF सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की आईव्हीएफ सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो. याच्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे आयव्हीएफ मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं. दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये. तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. आयव्हीएफ ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते
0: बरोबर,
2: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो. याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो. तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
0: बरं,
2: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही. हा पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं. तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय, आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवंय. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं
0: येणार.
2: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजुअली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं.
0: बरं,
2: आणि ते कधी होतं, तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या, आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅब मध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅब मध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय,
0: त्याचं
2: स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
0: बरोबर,
2: तर बीज खराब का होतं, तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसं वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्री अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन आहे लक्षात, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं.
3: बरं.
2: आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारा हॉर्मोन आहे अँड्रोजन. पण जर अँड्रोजन वाढलं तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
3: बरोबर.
2: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधलं सर्टन जॉब करत गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या. त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो. कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
3: बरोबर.
2: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार, म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीज आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
4: People with diabetes can lose their legs. It is often forgotten that people with diabetes can die, can have an increased mortality because they lose their leg. So they lose their leg and they lose their life also. Now, how to prevent it is very easy. You have loss of sensation in the feet and less of blood supply. So don't smoke and wear footwear always. Inside the temple, inside the house, wear footwear and examine your feet every day for cuts, bruises and prevent an injury to the foot. And also wear footwear always inside the home. Now even in a temple, you need not walk barefoot. You can wear socks and therefore person with diabetes can live a longer life and go with two legs and not lose one leg. People with pre-diabetes also have cardiovascular, kidney disease and so on. So you can't lose time because newly diagnosed type 2 diabetes and pre-diabetes have a lot of heart disease, kidney disease and so on, and liver disease. And this message is specifically meant for clinicians who treat diabetes. Now, it's very important that earlier days we were talking only about diabetes. Today we are talking about diabetes, kidney, liver, heart. So it's very important we use drugs which have got benefit on those organs also. So it is very important to use these drugs much before metformin. Anyway, people with diabetes have polypharmacy requirement and they need SGLT2, GLP-1 receptor, agonist. They have metformin, pioglitazone, everything they need, especially long-term people with long-term diabetes. So use SGLT2 inhibitors and GLP-1 receptor agonist even before metformin. And the guidelines should change in the years to come.
5: Insights from the world's best medical minds. You are watching therightdoctors.com.

0: Should I be worried? Knee pain as we grow older is a very common phenomenon. Knee pain is a consequence of age-related day-to-day wear and tear in your knee joint. इससे घबराने की जरूरत नहीं है, इसे एम्ब्रेस करना जरूरी है. आज नी पेन का सोल्यूशन सिर्फ सर्जरी नहीं होता. देर आर लॉट ऑफ मॉडेलिटीज ऑफ ट्रीटमेंट विच स्टार्ट फ्रॉम मेडिकेशंस, इंजेक्शंस, फिजियोथेरेपी, आरएफए, एंड देन व्हेन योर डॉक्टर डिसाइड्स, सर्जिकल प्रोसीजर विल बिकम एन ऑप्शन फॉर यू. प्लीज कॉन्टैक्ट योर ऑर्थोपेडिक सर्जन फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑन योर नी पेन.
1: നമസ്കാരം, ഞാൻ ഡോക്ടർ രാജ്മോഹൻ, എൻഡോക്രിനോളജിസ്റ്റ് ആൻഡ് ഡയബറ്റോളജിസ്റ്റ്, കിംസ് ഹെൽത്ത് ട്രിവാൻഡ്രം ആൻഡ് കിംസ് മെഡിക്കൽ സെൻറ്റർ, മണക്കാട്. ഞാനിന്ന് പറയാൻ പോകുന്നത് പ്രമേഹം എന്ന ജീവിതശൈലി രോഗത്തെക്കുറിച്ചാണ്. പ്രമേഹം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിൽ അതിൻ്റെ എണ്ണം എന്നും അനുദിനം കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പം ട്രിവാൻഡ്രത്തിൽ തന്നെ 20% ആൾക്കാർക്ക് പ്രമേഹം ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതൊരു ജീവിതശൈലി രോഗമായതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ രീതികളും നമ്മുടെ ആഹാരത്തിൻ്റെ രീതിയും എക്സസൈസിൻ്റെ ഒക്കെ രീതി അനുസരിച്ചാണ് ഇപ്പോൾ പ്രമേഹത്തിൻ്റെ അളവ് കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. കാരണം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ, അമിതവണ്ണം ഒരു പ്രധാന ഫാക്ടറാണ്. അമിതവണ്ണമുള്ള ആൾക്കാർ നമ്മുടെ നാട്ടിൽ വളരെയധികം അധികരിച്ചിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇത് നിയന്ത്രിക്കാനായിട്ട് നമ്മൾ വളരെയധികം എല്ലാവരും പറയുന്നതാണ്, അതായത് ഡയറ്റ് ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക. പക്ഷേ ഇതൊക്കെ പ്രാവർത്തികമാക്കാനായി നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം. ഇപ്പോൾ എല്ലാവരും ബിസി ലൈഫാണ്, ഓരോ ജോലിയിലെ തിരക്കിൽ ഇതിനൊന്നും സമയം കിട്ടാറില്ല. അപ്പോൾ അതിന് സമയം കിട്ടി പ്രമേഹ രോഗികൾ ഇതിനു വേണ്ടിയിട്ട് ഒരു 45 മിനിറ്റ്, 30-45 മിനിറ്റ്സ് എക്സസൈസ് ചെയ്താലേ ഷുഗർ നല്ല കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. പിന്നെ ഇപ്പം ലേറ്റസ്റ്റ് കോൺസെപ്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ്, അതൊരു പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കോൺസെപ്റ്റാണ്. ഈ ഒരു 5 വർഷത്തിനകത്ത് വന്ന കോൺസെപ്റ്റാണ്. അതായത് ഷുഗർ 5 വർഷത്തിനകത്താണ് നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ, അമിതവണ്ണമുള്ള ആൾ അല്ലെങ്കിൽ ഓവർ വെയിറ്റ് ഉള്ള ഒരു പ്രമേഹ രോഗി 10-15% വരെ അവരുടെ അമിതഭാരം വെയിറ്റ് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഷുഗർ നോർമൽ രീതിയിലോട്ട്, അതായത് HbA1c എന്നൊരു ടെസ്റ്റ് എല്ലാവരും കേട്ട് കാണും, 6.5 താഴെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് പറ്റും, അതായത് വിത്തൗട്ട് മെഡിക്കേഷൻ. അതൊരു വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു പഠനം UKയിലും ഇന്ത്യയിലും നടത്തിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ പ്രമേഹം ഇല്ലാത്ത സിറ്റുവേഷനിൽ നമുക്ക് പോകാൻ പറ്റും. ഇതൊരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഗുഡ് ന്യൂസ് ആണ്. അപ്പോൾ പ്രമേഹ യങ് ആയിട്ടുള്ള, ഇപ്പം 30-35 വയസ്സുള്ള പ്രമേഹ രോഗികൾ ഇഷ്ടംപോലെ പുതിയതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. അവരൊക്കെ അമിതവണ്ണവും ഈ ഹോം വർക്ക് ഫ്രം ഹോം ഒക്കെ കാരണം വരുന്ന ഒരു അസുഖമാണ്. അപ്പോൾ അതൊക്കെ അവർക്കൊരു ഇതൊരു നല്ല ന്യൂസാണ്. അവരിപ്പം വെയിറ്റ് 10-15% നമുക്ക് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ എന്തായാലും നമുക്ക് പ്രമേഹം നമുക്ക് മാറ്റാൻ പറ്റും. അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒരു 10-15 വർഷം നമുക്ക് പ്രമേഹം ഇല്ലാത്ത ഒരു സിറ്റുവേഷനിൽ പോകാൻ പറ്റും. അപ്പോൾ അതാണ് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ് എന്നുള്ള ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കോൺസെപ്റ്റ്. പിന്നെ ഈ വേൾഡ് ഡയബറ്റീസ് ഡേ 14th November എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ഡയബറ്റീസ് ഡേ ആയിട്ട് കൊണ്ടാടുന്നത്. ആ ഡയബറ്റീസ് ഡേ എല്ലാ വർഷവും ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ ഒരു തീം കൊണ്ടുവരാറുണ്ട്. ഈ വർഷത്തെ തീം എന്ന് പറയുന്നത് എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് പേഷ്യൻസ്. അതായത് നമ്മൾ പ്രമേഹം വന്നിട്ട് നമ്മുടെ ആൾക്കാർ നല്ല രീതിയിൽ പ്രമേഹത്തിനെ പറ്റിയുള്ള ഒരു അവബോധം, അവയർനെസ് ഉണ്ടായിരിക്കണം. എന്നാലേ അവരെ സ്വയം നമുക്ക് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പോൾ അവർക്ക് എന്തെല്ലാം ചെയ്യണം എന്നുള്ള കാര്യങ്ങളിൽ കൂടുതൽ അവബോധം സൃഷ്ടിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് IDF ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രമേഹം ഇപ്രാവശ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴി അറിയാം, ഇഷ്ടംപോലെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ ഉണ്ടാവാറുണ്ട്. ഈ ന്യൂസ് ഇങ്ങനെ കഴിച്ചാൽ പ്രശ്നമുണ്ട്, ഇത് കഴിച്ചാൽ കിഡ്നിക്ക് പ്രശ്നമുണ്ട്, അങ്ങനെ കുറേ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴിയും അല്ലാതെ ആൾക്കാർ വഴിയും നമ്മൾ എല്ലാം കേൾക്കുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഇതൊക്കെ തടയാൻ വേണ്ടിയിട്ട് ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ തന്നെ ഒരു എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അവരൊരു പ്ലാറ്റ്ഫോം തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അത് നിങ്ങൾ ഗൂഗിൾ ചെയ്തിട്ട് IDF വെബ്സൈറ്റ്, ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ്റെ വെബ്സൈറ്റിൽ പോയിട്ട് എഡ്യൂക്കേറ്റ് യുവർ സെൽഫ് എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു ലോഗോ ഉണ്ട്. അതിൽ കയറി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഡയബറ്റീസിനെ പറ്റിയുള്ള എല്ലാ വിവരങ്ങളും, കറക്റ്റായിട്ടുള്ള വിവരങ്ങൾ നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ്. അപ്പോൾ അത് വളരെ പ്രധാനമാണ്. നമ്മൾ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടിട്ട് നമ്മൾ അത് പ്രമേഹം നിയന്ത്രിക്കാനോ കൂട്ടാനോ കുറയ്ക്കാനോ ഒന്നും പാടില്ല. നമ്മൾ കറക്റ്റായിട്ടുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇത് പിൻകാലത്ത് പ്രശ്നങ്ങളുണ്ടാവാം. അപ്പോൾ പ്രമേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ മാറാരോഗമായിട്ട് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യമില്ല. നമ്മൾ ഇഷ്ടംപോലെ ഡയറ്റിൽ തന്നെ വേരിയേഷൻ ചെയ്യാം. ഡയറ്റീഷ്യൻ എന്തായാലും കാണണം. ഡയറ്റീഷ്യൻ കണ്ടിട്ട് അതിന് തക്കണമുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക, ചെറിയ മരുന്ന് ഡോക്ടർ പ്രിസ്ക്രൈബ് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അത് മുടങ്ങാതെ കഴിക്കുക, കഴിച്ചിട്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് 3-4 മാസത്തെ ഒരിക്കൽ ചെക്ക് ചെയ്യുക. അത്രയും ചെയ്താൽ മതി. നമ്മൾ ഡയബറ്റീസ് വന്നു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒരു വലിയ അസുഖം വന്ന പോലെയല്ല, ഒരു ക്യാൻസറോ അല്ലെങ്കിൽ ഹാർട്ട് അറ്റാക്കോ വരുന്ന പോലെയല്ല, ഒരു ജീവിതശൈലി രോഗമാണ്. നമ്മളത് കൺട്രോൾ ചെയ്ത് നിയന്ത്രിച്ച് ഈവൻ മാറ്റി എടുക്കാൻ പോലും, ഇപ്പോൾ ക്യൂർ ചെയ്യാൻ പോലും ഇപ്പോൾ പറ്റും എന്നുള്ളതാണ് ചെറിയ പഠനങ്ങൾ പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതെല്ലാം ഒരു ഒരു വിവരമായിട്ട് ഒരു നോളജായിട്ട് എടുത്തിട്ട് നിങ്ങൾ പ്രമേഹ രോഗികളും പ്രമേഹം വരാൻ സാധ്യതയുള്ള യങ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരും ഇതൊരു ഇമ്പോർട്ടൻറ്റ് മെസ്സേജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് എക്സസൈസും ഡയറ്റും സ്ട്രിക്റ്റ് ആയിട്ട് നോക്കണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. നമസ്കാരം.
2: नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर अर्चिक. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मुंबईच्या लीलावती आणि हिंदूजा हॉस्पिटलशी संलग्न आहे. आज मी व्हिटॅमिन डी बद्दल तुमच्याशी बोलणार आहे. व्हिटॅमिन डी एक व्हिटॅमिन आहे ज्याच्याबद्दलचे गैरसमज मला वाटतं सर्वात जास्त असतात. लोकांना इतके गैरसमज आहेत की त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून कोविडमध्ये लोकांनी व्हिटॅमिन डीचा इतका मारा केला की व्हिटॅमिन डी जास्त होऊन त्याचे दुष्परिणाम दाखवणारी लक्षणं घेऊन आमच्याकडे पेशंट यायला लागले. तर अति व्हिटॅमिन डी घेणं हे आरोग्याला हानिकारक असतं हा पहिला संदेश मी देऊ शकतो. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोक म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ, अन्नात व्हिटॅमिन डी मिळतंच की. परंतु अन्नातून व्हिटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं. उदाहरणार्थ अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं पण एका अंड्यामध्ये 44 युनिट व्हिटॅमिन डी मिळतं परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं. दुसरा गैरसमज असतो की व्हिटॅमिन डी त्या त्वचेखाली उन्हात तयार होतं तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन. ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे व्हिटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला व्हिटॅमिन डी तयारच करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या व्हिटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच व्हिटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी. आता नवीन संशोधन असंही दाखवतं की व्हिटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते. डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की व्हिटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. व्हिटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असते. तर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा प्रचंड थकवा वाटत असेल तर ते व्हिटॅमिन डीमुळे असू शकतं. सिरोटोनिन म्हणून एक अतिशय महत्त्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन जे असतं त्याच्या प्रॉडक्शनमध्ये व्हिटॅमिन डीची मदत होते आणि सिरोटोनिन आपलं मूड चांगला ठेवतं. म्हणून व्हिटॅमिन डी घेतलं तर आपण हसत खेळत जीवन जगू शकतो. तर म्हणूनच ह्या व्हिटॅमिनबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी सगळ्यांना गरजेचं असतं परंतु चाचणी करून तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते घेणं अतिशय धोकादायक असतं. धन्यवाद.
3: अस्सलाम वालेकुम. टुडे आई एम विथ डॉक्टर फरज फरिश्ता. ही इज अ एंडोक्राइन डॉक्टर. आज थोड़ा मीठी बात कहेंगे डॉक्टर साहब. हेलो सर.
4: हेलो, वेरी गुड मॉर्निंग मैम. अस्सलाम वालेकुम. आज हम कुछ मीठी बात करेंगे शुगर पेशेंट्स के बारे में. अक्सर ये होता है कि हम डायबिटिक पेशेंट्स को कहते हैं कि आप मीठा ना खाएं और जहां भी मीठे का जिक्र होता है हम वहां पर एज अ डॉक्टर सबसे पहला शब्द हमारा होता है नो. तो आज मैं ये कहूंगा कि हाँ, डायबिटिक पेशेंट्स मीठे चीज खा सकते हैं लेकिन कुछ सब्स्टिट्यूशंस होते हैं जो आपको करने हैं. जैसे कि अगर आप शक्कर खाते हैं तो व्हाइट शुगर जो है शुगर या ब्राउन शुगर है शुगर फ्री है इसका आपको रिप्लेसमेंट करना है. तो आप इसकी जगह पर गुड़ ले सकते हैं जो भी आपको एक मिठास देता है खाने में. या आप इसकी जगह हनी का भी इस्तेमाल कर सकते हैं जो कि बेटर है प्लेन प्रोसेस शुगर से. खाने में कुछ चीजों का आपको ध्यान रखना है. ये तीन व्हाइट्स को आपकी जिंदगी से दूर करना है जिससे आप एक हेल्थी इंडिविजुअल हो सकते हैं. मैं कहूंगा हेल्थी पेशेंट नहीं, हेल्थी इंडिविजुअल, क्योंकि आप बीमारी को दूर रख सकते हैं. तीन व्हाइट्स को अपनी जिंदगी से दूर करिए. राइस, सॉल्ट और शुगर, ये तीनों चीजों को अगर आप खाने में कम करते हैं और इसका मैं आपको एक सिंपल तरीका बताता हूं, एक चम्मच कम। ये क्या है, एक चम्मच आप जितने चम्मच रोज लेते हैं उससे एक चम्मच कम आप शुगर का इस्तेमाल करिए, एक चम्मच कम आप राइस का इस्तेमाल करिए और एक चम्मच कम आप सॉल्ट का इस्तेमाल करिए। इसे करने से आपकी हेल्थ बहुत अच्छी रहेगी और आपका शुगर, ब्लड प्रेशर सब कुछ कंट्रोल में रहेगा। तो हम मीठी बात को एंड करते हैं और फिर नेक्स्ट वीक आपका
5: नमस्कार मेडिया और आप देख रहे हैं डॉक्टर साहब। आज हमारे साथ मौजूद हैं बिहार के जानी मानी एंडोक्राइनोलॉजिस्ट साथ ही डायबिटोलॉजिस्ट डॉक्टर अंगद कुमार। डॉक्टर साहब बहुत बहुत स्वागत है हमारे चैनल में।
6: धन्यवाद आपका।
5: डॉक्टर साहब, हार्मोनल बीमारियों में से एक डायबिटीज भी है, तो डायबिटीज को कैसे, इसमें किस हद तक जो हार्मोन है वो जिम्मेदार होता है डायबिटीज को बढ़ावा देने में?
6: डायबिटीज दो तरह का मूलतः होता है, टाइप 1 डायबिटीज जिसमें इंसुलिन बनता ही नहीं हमारे शरीर में, और दूसरा होता है टाइप 2 डायबिटीज, इसमें इंसुलिन बनता तो है पर ढंग से काम नहीं करता। तो डायबिटीज जो बीमारी है या तो इंसुलिन नहीं बनती है या इंसुलिन जो बनती है वो ढंग से काम नहीं करती है। इसके अलावा कुछ हार्मोन है जैसे कि स्टेरॉइड, भले वो शरीर के अंदर ज़्यादा बन रहा हो या ऐसा स्टेरॉइड जो हो, हम लोग बाहर से बहुत लोग हम लोग ग्लूकोकॉर्टिकॉइड का टेबलेट लेते हैं, उससे भी डायबिटीज हो सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं। इसी तरह से यदि हमारे शरीर में थायराइड हार्मोन, एल्डोस्टेरोन नामक एक हार्मोन होती है, उसकी अगर समस्या अगर ज़्यादा बढ़ जाए, अमाउंट ज़्यादा बढ़े, तो भी डायबिटीज कर सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं।
5: सर, तो डायबिटीज़ के लिए, जैसे हम लोग डायबिटीज़ की बात कर रहे हैं, हॉर्मोन्स की बात कर रहे हैं, तो डायबिटीज़ के लिए इसमें एक्सरसाइज कितना इम्पॉर्टेंट हो जाता है?
6: डायबिटीज़ के मरीजों में एक्सरसाइज का रोल उतना ही अहम है जितना कि हम लोग डायट्री कंट्रोल को बोलते हैं और ड्रग्स को बोलते हैं। एक्चुअली डायबिटीज़ के मरीजों को हम लोग बोलते हैं कि एक्सरसाइज इज द ड्रग, खासकर टाइप 2 डायबिटीज़ के मरीजों में। एक्चुअली होता क्या है कि डायबिटीज़ का मरीज अगर एक्सरसाइज शुरू करे तो उसका ग्लूकोज कंट्रोल अपने आप काफ़ी अच्छा होने लगता है। इसके अलावा एक्सरसाइज करने से जो कार्डियोवैस्कुलर रिस्क होते हैं, जैसे हार्ट अटैक की संभावना हुई, उसके अलावा स्ट्रोक की संभावना हुई, ये काफ़ी कम हो जाती है, और जो सडन कार्डियक डेथ होने की संभावना होती है वो भी घट जाती है एक्सरसाइज के करने से। इसके अलावा भी बहुत सारे बेनिफिट हैं, जैसे कि कोलेस्ट्रॉल कम होना, ब्लड प्रेशर का नियंत्रण में आ जाना, इसके अलावा नींद अच्छी आती है, मेमोरी अच्छी रहती है। तो एक्सरसाइज इज अ मस्ट फॉर टाइप 2 डायबिटीज पेशेंट्स।
5: तो जैसे डायबिटीज आपने बताया कि बहुत जरूरी है डायबिटीज वालों के लिए कि वो एक्सरसाइज करें, साथ ही ऐसे आम लोगों की बात कर ले तो एक्सरसाइज सबके लिए बहुत अच्छी है। तो इसमें जैसे डायबिटीज और हॉर्मोन्स की बात आ जाती है, तो हॉर्मोन्स को बैलेंस करने के लिए के लोग क्या कर सकते हैं?
6: जैसा कि हमने बताया कि हर एक मरीज को अपने कैपेसिटी के हिसाब से एक्सरसाइज करनी चाहिए और डाइट कंट्रोल करनी चाहिए। एक्सरसाइज और डाइट कंट्रोल का फायदा क्या है कि हमारे शरीर में जितने भी इंसुलिन हैं, एक्सरसाइज करने से क्या होती है, इंसुलिन सेंसिटिविटी बढ़ती है, और जो भी शरीर इंसुलिन बना रहा है वो हमारे ज़रूरत के हिसाब से वो नॉर्मल हो जाता है। दूसरी चीज़ क्या है कि एक्सरसाइज करने से जो हमारे शरीर में ग्लूकोज प्रोड्यूस हो रहा है वो मसल की तरफ शिफ्ट हो जाता है और मसल इसे यूज करने लगता है। तो इससे क्या होता है कि शरीर में हमारे शरीर को इंसुलिन की ज़रूरत कम पड़ जाती है। दूसरी चीज़ है डाइट कंट्रोल, यदि खाने में हम कार्बोहाइड्रेट का अमाउंट कम कर दें, डायरेक्ट ग्लूकोज की अमाउंट कम कर दें, तो शरीर को इंसुलिन की ज़रूरत नहीं पड़ती है, और इस तरह से जो हार्मोन हमारे लिए कम है उसको भी हम लोग अच्छे से यूटिलाइज कर सकते हैं।
5: सर, तो अगर किसी को जैसे डायबिटीज़ के साथ इंसुलिन की समस्याएं है, और बहुत से ऐसे लोग होता है कि वो अगर इंसुलिन की कमी है तो इंजेक्शन लेना होता है, वो लोग नहीं लेते हैं, तो वो कितनी बड़ी गलती कर रहे हैं?
6: डायबिटीज़ के मरीजों में टाइप 1 में तो इंसुलिन इज अ मस्ट। अगर टाइप 1 डायबिटीज से आप डायग्नोज हुए हैं तो आपको इंसुलिन डिजीज के शुरुआती समय से ही लेना है। यदि आप इंसुलिन नहीं लेते हैं तो आपको क्या होगा, कई बार डायबिटिक कीटोएसिडोसिस जिसको बोलते हैं, उसमें कई बार होती है कि बेहोशी होना, चक्कर आना, और हॉस्पिटल एडमिशन की भी ज़रूरत पड़ सकती है, कई बार जान भी जा सकती है। इसके अलावा टाइप 2 के जो मरीज हैं उनमें भी कई बार होती है कि जो हम लोग मेडिसिन दे रहे हैं, एक्सरसाइज कर रहे हैं, उसके बावजूद भी जो शरीर से इंसुलिन बन रहा है वो सफिशेंट नहीं है, तो कई बार हमें इंसुलिन पर स्टार्ट करना पड़ सकता है, और वैसे मरीजों को इंसुलिन पे स्टार्ट करना चाहिए और रहना चाहिए।
5: तो शुक्रिया डॉक्टर साहब, जो आपने जानकारी दी है उसके लिए बहुत बहुत शुक्रिया।
6: धन्यवाद आपका।
5: तो आप डॉक्टर अंगद कुमार को सुन रहे थे जिन्होंने इतनी सारी जानकारी हमारे साथ डायबिटीज के बारे में साझा की है कि अगर किसी को डायबिटीज होती है हॉर्मोन्स किस तरीके से जिम्मेदार होता है। तो फिलहाल इतना ही, चैनल को सब्सक्राइब कर ले, फेसबुक पेज को लाइक करें। इस वीडियो के बारे में आप क्या राय रखते हैं हमें कमेंट कर जरूर बताएं। साथ ही डॉक्टर साहब से आपके क्या सवाल है हमें मेल बॉक्स में कमेंट कर भेज सकते हैं। तो फिलहाल इतना ही,
7: नमस्कार। मैं हूं डॉक्टर दीप दत्ता, एंडोक्रिनोलॉजिस्ट नई दिल्ली से। आज हम डिस्कस करेंगे शॉर्ट स्टेचर की प्रॉब्लम के बारे में, जिसे कम कद कहते हैं। बहुत लोग परेशान रहते हैं कि क्या मेरी हाइट बढ़ सकती है कि नहीं। ये लोग टीवी और विज्ञापन के बहकावे में आ जाते हैं, जो रात में टीवी में आते हैं, पेपर में आते हैं कि आप आ जाइए, हम आपकी हाइट बढ़ा देंगे। तो ये क्या अंधविश्वास है, हम इनसे कैसे दूर रहे? इसके लिए हमें समझना जरूरी है कि हाइट किस उम्र तक बढ़ सकती है और हाइट आमतौर पर इंसान में, ह्यूमन बींग्स में कब बढ़ती है। एक नवजात शिशु जो न्यूबॉर्न बेबी है, पहले दो साल में हाइट सबसे ज्यादा बढ़ती है, करीब 10 से 15 सेंटीमीटर प्रति वर्ष। दो साल के बाद से बच्चों की हाइट बढ़ने की तीव्रपन में थोड़ी कमी आती है, करीब वो 4 से 6 सेंटीमीटर प्रति वर्ष हाइट बढ़ती है, जब तक उनकी उम्र 8 या 10 साल तक ना हो जाओ। एक बार 8 या 10 साल की उम्र हो जाती है तो बच्चों में, चाहे वो लड़का हो या लड़की, शरीर में कुछ हार्मोनल चेंजेस होते हैं जिसे हम प्यूबर्टी कहते हैं। इन प्यूबर्टी हार्मोन के चेंजेस के कारण हाइट बढ़ने की स्पीड में थोड़ी तीव्रपन आती है। आमतौर पर देखा गया है ये जो उम्र 10 से 15 साल के बीच में है, करीब इस टाइम हाइट करीब फिर से 8 या 10 सेंटीमीटर प्रति वर्ष के रेट से बढ़ती है। तो ये समझना जरूरी है कि लड़कों और लड़कियों में हाइट बढ़ना पहले 10 साल में तो लगभग सेम होता है, बट लड़कियों में ये फर्क होता है कि एक बार उनमें महीने आना शुरू हो जाए या पीरियड्स आना शुरू हो जाए तो हाइट बढ़ना रुक जाती है, करीब 15 साल की उम्र करीब होती है। लड़कों में हाइट लंबे टाइम तक बढ़ती है, करीब 18-19 साल तक। इसीलिए देखा गया कि आमतौर में लड़कों की हाइट कुछ सेंटीमीटर ज्यादा होती है लड़कों से। तो एक मैसेज तो क्लियर है कि अगर मेरी हाइट 18-19 साल के ऊपर ज्यादा है तो मेरी हाइट बढ़ने का चांस लगभग जीरो है। जी कोई कहते मैं हाइट बढ़ा दूं तो मोस्ट लाइकली वो आपको बहका रहा है। अब इसको प्रमाणित कैसे करें? तो हाइट क्यों बढ़ती है, हमें कैसे बढ़ती है वो समझना है। हमें समझना है कि हाइट बढ़ रही मतलब हमारी हड्डियों की ग्रोथ बढ़ रही है। अगर कमर की हड्डी, रीढ़ की हड्डियों की ग्रोथ बढ़ेगी, पैरों की हड्डी की ग्रोथ बढ़ेगी, तभी तो हाइट बढ़ेगी। तो ग्रोथ कैसे बढ़ती है, ये हमारे हड्डियों में ग्रोथ प्लेट होता है। सिंपल है, अपने बाएं हाथ का एक्सरे करा ले, गूगल पे जाए, नेट पे चेक करें बच्चों के एक्सरे से। अगर बच्चों के एक्सरे देखेंगे तो हर हड्डियों के बीच में गैप होती है जिसे ग्रोथ प्लेट कहते हैं। थोड़ी थोड़ी बोन्स की ग्रोथ होगी तो हाइट बढ़ेगी। अगर एक्सरे में हमें दिखे कि हमारी ग्रोथ प्लेट जुड़ गई है, अगर सिंगल हड्डी दिख रही है हर बोन के, तो जी हाइट किसी भी हार्मोन ट्रीटमेंट से नहीं बढ़ सकती। कोई अगर कह रहा है बढ़ सकती तो वो गलत है, आपको बहका रहे। तो एक सिंपल हाथ के एक्सरे से पता चला। तो भाई हाथ का क्यों एक्सरे करें, पूरे बॉडी के ना करा ले? बिल्कुल करा सकते हैं, लेकिन उसमें रेडिएशन एक्सपोजर ज्यादा होगा। अगर यहाँ ग्रोथ प्लेट खुली है तो पूरे बॉडी में भी खुली रहेगी, तो हाथ के एक्सरे से क्लियर हो जाएगा कि हाइट बढ़ सकती है कि नहीं। बट अगर ग्रोथ प्लेट खुली भी हो, हमें समझना जरूरी है कि अगर बच्चे जल्दी आते हैं, प्यूबर्टी के पहले आते हैं, 8 या 10 साल की उम्र के पहले आते हैं, तब रिस्पॉन्स बहुत बढ़िया होता है। तो ट्रीटमेंट शुरू करने के पहले हमें समझना जरूरी है कि क्या ट्रीटमेंट वाकई में काम करेगी। इसके लिए हमें कुछ टेस्ट करने पड़ते हैं। थायराइड की जांच देखनी होती है, थायराइड ठीक रहना चाहिए। अगर थायराइड अनकंट्रोल है तो हाइट बढ़ने में कमी होगी। एक और इंपॉर्टेंट हार्मोन जो हाइट के लिए इंपॉर्टेंट है, वो है ग्रोथ हार्मोन, जो कि हमारे दिमाग में पिट्यूटरी ग्लैंड से आती है। उसकी टेस्ट होती है इंसुलिन लाइक ग्रोथ फैक्टर या ग्रोथ हार्मोन स्टिमुलेटिंग टेस्ट, जो आप किसी भी एंडोक्रिनोलॉजिस्ट से मिलेंगे वो आपको समझा देंगे। ये कुछ दवाई देके देखते कि हमारे शरीर में ग्रोथ हार्मोन की लेवल बढ़ रही है कि नहीं। अगर ग्रोथ हार्मोन लेवल नहीं बढ़ रही है, लो आ रही है, मतलब ग्रोथ हार्मोन की कमी है या ग्रोथ हार्मोन डिफिशियंसी है। इन बच्चों में अगर हम ग्रोथ हार्मोन की ट्रीटमेंट दें तो हाइट बढ़ेगी, अच्छी खासी बढ़ेगी। हमें समझना है कि ग्रोथ हार्मोन ट्रीटमेंट इंजेक्शन से देना होता है, बिल्कुल इंसुलिन जैसे रोज इंजेक्शन लगाना होता है, बट ये पेनलेस होता है, दर्द नहीं होता इसमें। हमें ये भी समझना है कि रैम्पेंट ब्लाइंडली ग्रोथ हार्मोन यूज ना करें, जैसा काफी जिम में देखा गया है कि ग्रोथ हार्मोन दी जाती बॉडी बिल्डिंग के लिए। अगर बिल्कुल लेफ्ट राइट सेंटर ग्रोथ हार्मोन लेंगे तो साइड इफेक्ट ज्यादा होगा। ग्रोथ हार्मोन अनमॉनिटर्ड लेने से जी शुगर हो सकती है, थायराइड की प्रॉब्लम हो सकती है, हड्डियों की प्रॉब्लम हो सकती है, दर्द की प्रॉब्लम हो सकती है, हाथों पैरों में सूजन भी आ सकता है। तो ग्रोथ हार्मोन उन्हीं को देना चाहिए जिनमें ग्रोथ हार्मोन डिफिशियंट हो, और उम्र अगर 10 साल से कम हो तो हाइट रिस्पॉन्स में बेस्ट आता है। तो मेरा संदेश यह है आप सबको कि अगर आपको लगता है आपकी हाइट कम है तो पहले अपनी हाइट चेक करें, एक ग्रोथ चार्ट ले ले, इंडियन ग्रोथ चार्ट मिल जाएगी आपको ऑनलाइन से, उसमें प्लॉट करें। 18 साल की उम्र है तभी कुछ चांस है, 18 के साल की उम्र के ऊपर तो किसी भी हार्मोन ट्रीटमेंट से हाइट नहीं बढ़ सकती। आपको फिर भी डाउट लगे हाथ की एक्सरे करके देख ले, अगर ग्रोथ प्लेट खुले हैं तो एंडोक्रिनोलॉजिस्ट के पास जाए, ग्रोथ प्लेट जुड़ गई तो कोई हार्मोन ट्रीटमेंट नहीं है। हमें समझना है कि जनता में अवेयरनेस ज्यादा होनी चाहिए, अगर माता पिता को लगे कि अपने बच्चों में हाइट कम है तो तुरंत एंडोक्रिनोलॉजिस्ट से जाए, हाइट की चेकअप कराए, अगर कोई हार्मोन डेफिशिएंसी हो अगर टाइमली पकड़ में आए और टाइमली ट्रीटमेंट कराए तो लॉन्ग टर्म हाइट आउटकम्स बहुत अच्छी हो सकती है। बट ब्लाइंडली किसी भी हार्मोन ट्रीटमेंट में ना जाए, नहीं तो इनसे साइड इफेक्ट भी हो सकती है। नमस्कार।
8: आज मैं आपको डायबिटीज के बारे में कुछ जानकारी देना चाहता हूं। डायबिटीज एक बीमारी है जहां पे ग्लूकोज की मात्रा शरीर में बढ़ जाती है। पैंक्रियास एक ऐसा ऑर्गन है जहां इंसुलिन नामक हार्मोन बनाता है। हम जब खाना खाते हैं तब ये इंसुलिन ग्लूकोज को हमारे शरीर के सेल्स में पहुंचाता है ताकि वो एनर्जी में कन्वर्ट हो जाए। बट जब हमारे शरीर में इंसुलिन नहीं बनता है या इंसुलिन इस्तेमाल होना कम हो जाता है तब ग्लूकोज की मात्रा हमारे शरीर में बढ़ जाती है और फिर हमें डायबिटीज की बीमारी हो जाती है। डायबिटीज की वजह से इंसान को बहुत सारी तकलीफें बाद में जाके हो सकती हैं, जैसे आंखों की बीमारी, गुर्दों की बीमारी, पैरों की बीमारी और दिल की बीमारी। तो इसीलिए हमें अपनी शुगर को कंट्रोल में रखना बहुत जरूरी है।
9: तो IVF फेल होण्याच्या आधी IVF सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय समजून घेऊयात। IVF सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की IVF सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो। याच्यामध्ये दोन भाग असतात, एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे IVF मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं। दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे। तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये। तर IVF आणि IVF कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात। IVF ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल। तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारणं असतात ते आपण जर समजून घेतलं तर IVF फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल। तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते,
10: बरोबर,
9: आणि दर्जेदार लॅबमध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो। याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो। तर ह्युमन्समध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे, 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते।
10: बरं,
9: तर 20% सक्सेस रेट आहे। आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही, हा पण हा घटू शकतो। कधी घटतो, शेतकरी चांगला

0: आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा अस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजुअली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं, तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हेरियन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या, आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅब मध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅब मध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
1: बरोबर.
0: तर बीज खराब का होतं, तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसं वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन आहे लक्षात, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं. आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात, पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या, त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो, कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
1: बरोबर.
0: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे, आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार, म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे, आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीज आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
1: वीडियो स्वागतम ഡോക്ടർ. ഹൈപ്പോ തൈറോയിഡിസം നമ്മളത് എങ്ങനെയായിരിക്കും, പരിശോധനകൾ എന്തൊക്കെയാണ് അതിന് ചെയ്യേണ്ടത്?
2: ഹൈപ്പോ തൈറോയിഡിസത്തിന് വളരെ ലളിതമായ പരിശോധനകളെ ഇന്ന് ആവശ്യമുള്ളൂ. നമ്മൾ രക്തം പരിശോധിക്കുകയാണെങ്കിൽ ഒരു 99% അല്ലെങ്കിൽ ഒരു 95% രോഗികൾക്ക് രക്തത്തിലെ തൈറോയിഡിന്റെ അളവ് നമുക്ക് നോക്കിയാൽ മനസ്സിലാക്കാം. വളരെ സിമ്പിളായിട്ട് പറയുകയാണെങ്കിൽ T3, T4, TSH എന്ന് പറയുന്ന സാധാരണ പരിശോധനകളോട് മനസ്സിലാക്കാം. പക്ഷേ അത് മനസ്സിലാക്കുന്നത് ഒരു കാര്യം മാത്രമേ ഉള്ളൂ, ഹൈപ്പോതൈറോയിഡിസം ഉണ്ടോ ഇല്ലയോ എന്നുള്ളത്. അതിനുശേഷം മറ്റു ചില ടെസ്റ്റുകൾ ആവശ്യമായി വന്നേക്കാം. എന്തിനു വേണ്ടിയാണെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ അത് കാരണം എന്താണ്, ഹൈപ്പോതൈറോയിഡിസിൻ്റെ കാരണം എന്താണ് എന്ന് നോക്കാൻ വേണ്ടിക്കൊണ്ട് മറ്റു ചില പരിശോധനകൾ ചെയ്യേണ്ടി വന്നേക്കാം. ഉദാഹരണമായിട്ട് തൈറോയിഡിൻ്റെ ആൻറ്റിബോഡി, അയഡിൻ്റെ ലെവൽ, മറ്റു ചില ഒരു അൾട്രാസൗണ്ട് കാര്യങ്ങളൊക്കെ ചെയ്യേണ്ടി വന്നേക്കാം. അപ്പോൾ രണ്ട് സ്റ്റെപ്പാണ് വേണ്ടത്. ആദ്യം തന്നെ ഹൈപ്പോതൈറോയിഡിസം നമ്മൾ ഉണ്ട് എന്ന് മനസ്സിലാക്കാനും അതിനുശേഷം ഹൈപ്പോതൈറോയിഡിസിൻ്റെ കാരണം എന്താണ് എന്ന് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടിക്കൊണ്ട് പരിശോധന ചെയ്യേണ്ടത് ആവശ്യമാണ്. പിന്നെ കുറച്ച് സോഫിസ്റ്റിക്കേറ്റഡ് ടെസ്റ്റുകളുണ്ട്. ആ ടെസ്റ്റുകൾ എല്ലാം തന്നെ നമ്മളുടെ ഒരു സാധാരണ ക്ലിനിക്കൽ പ്രാക്ടീസിൽ നമുക്ക് ചെയ്യേണ്ടി വരാറില്ല.

0: महिलाएं और मधुमेह, ये एक बहुत ही इम्पॉर्टेंट टॉपिक है और इसमें सबसे इम्पॉर्टेंट है गर्भावस्था मधुमेह। गर्भावस्था मधुमेह क्या होता है? जब कोई महिला गर्भ धारण करती है और उसमें शुगर की मात्रा बढ़ जाती है तो उसको गर्भावस्था मधुमेह कहते हैं। शुगर की मात्रा क्यों बढ़ जाती है गर्भधारण के बाद? गर्भधारण के बाद गर्भावस्था को मेंटेन करने के लिए, बच्चे को बनाने के लिए, भ्रूण को और परिपक्व करने के लिए कई तरह का हार्मोन स्त्री के शरीर में निकलता है और ये सारे हार्मोन जो होते हैं वो इंसुलिन रेजिस्टेंस के रूप में काम करते हैं, जिसके कारण उस स्त्री को गर्भधारण के दौरान, गर्भावस्था के दौरान ज़्यादा इंसुलिन निकालना पड़ता है उस शुगर को कंट्रोल करने के लिए। कई बार ये ज़्यादा इंसुलिन निकालने के बाद भी शुगर कंट्रोल नहीं हो पाता है और इसको गर्भावस्था मधुमेह कहते हैं।
1: आयव्हीएफ फेल होण्याच्या आधी आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय समजून घेऊयात। आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की आयव्हीएफ सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो। याच्यामध्ये दोन भाग असतात। एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे आयव्हीएफ मध्ये प्रेग्नन्सीने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं। दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे। तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये। तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात। आयव्हीएफ ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल। तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल। तर बी, चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं? तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते,
2: बरोबर,
1: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो। याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला तो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो। तर ह्युमन्स मध्ये, माणसामध्ये तो फक्त 20% आहे। 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते।
2: बरं,
1: तर 20% सक्सेस रेट आहे। आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही। हा, पण हा घटू शकतो। कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं। तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल। डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवंय। जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं येणार।
2: बरोबर,
1: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो। आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन। तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो। तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजुअली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं। आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव। आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर तो पण अँड्रोजन वाढतं। आणि गर्भाशयाचं अस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या, आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅब मध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅब मध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
2: बरोबर.
1: तर बीज खराब का होतं, तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते, आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं, आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
2: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेला, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या, आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या, त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो, कारण बीज चांगल्या क्वालिटीची असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
2: बरोबर.
1: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे, आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार, म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे, आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहेत त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीज आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
3: वेलकम टू रेडिओ फॉर पब्लिक हेल्थ, अ 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
4: Hello everyone, I'm Dr. Surajit Kumar Patra, director and consultant diabetologist, Dr. Surajit Patra's Diabetes Clinic, Bhubaneswar. Aji, এই সিরিজে আমি গোটে ইম্পর্টেন্ট টপিক ডিসকস করা, এটা হল CGMS, কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম. আপনার জানিথিবে যে মানে জনক ডায়াবেটিস হল আমি কেমতি চেক করা, মানে ফাস্টিং ব্লড সুগার, পোস্ট প্রান্ডিয়াল ব্লড সুগার, HbA1c, HbA1c লাস্ট 2-3 মাসর এভরেজ ব্লড সুগার বিষয়ে কইতাই. তারপরে এবে আউরি নয়া জিনিস বি আসলে, এগু কহতি CGMS, কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম, CGMS. ଯେମିତି ଆର ସିମ୍ପଲ ଲାଙ୍ଗୁଏଜରେ ବୁଝିବା ପାଇଁ, ଆମେ 24 ଘଣ୍ଟାରେ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ହେଲା? ତ ଫାଷ୍ଟିଂ ପିପି ଯେଉଁ ଟେଷ୍ଟ କରାଯାଏ ସେଇଟା ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଏମିତି 7:30 ମନେକର 200 ଥିଲା, ଖାଇସାରିକି 2 ଘଣ୍ଟା ପରେ 240 ହେଲା, ତ ସେଇଟା 2 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ. ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଥିଲା, ପୋଷ୍ଟ ପ୍ରାଣ୍ଡିଆଲ ଆଉ ଗୋଟେ ମିନିଟ୍, ତ ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ ବାକି 1438 ମିନିଟ୍ରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ରହେ ସେଇଟା ଫାଷ୍ଟିଂ ପିପିରୁ ଜଣାପଡ଼େ ନାହିଁ. ଆଉ ଯଦି ଆମେ HbA1c କରିବା ସେଇଟା ଲାଷ୍ଟ 3 ମାସର ବା 2-3 ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କହେ କେତେ ରହୁଛି. ବାକି ଆମର ଯେଉଁ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଏବେ ଯେଉଁ ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଆମ 1440 ମିନିଟ୍ ଅଛି ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ, ସେହି ଭିତରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଉପରକୁ ତଳକୁ ହେଉଛି ବା ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ କେମିତି ହେଉଛି, ଯେଉଁ ଭେରିଏସନ୍ ହେଉଛି ତାକୁ କୁହାଯାଏ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି. ଏଇଟା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷଟା. ଆଉ ଗୋଟେ ହେଲା ଯେଉଁ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ଟାଇମ୍ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ମାନେ ରେଞ୍ଜରେ ରହୁଛି, रेंज हला 70-180 मिलीग्राम पर डेसिलीटर। तो CGMS हला कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम जो 1440 मिनिट टाइम अछि 24 घंटा रे पूरा 1440 मिनिट रो वैल्यू आमको जाना पड़िबो ग्लूकोज केते केते रहूची आपनकर ब्लड ग्लूकोज केते रहूची। तो याको कहा जाए CGMS कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम। सिंपल लैंग्वेज रे एटा हला आपनकर जेमती लाइव टेलीकास्ट आपनकर ब्लड सुगर रो लाइव टेलीकास्ट। तो एटा हला एट प्रेजेंट द बेस्ट मॉनिटरिंग पैरामीटर हला। तो ये आम जो ट्राइसेप मसल अच्छी ये गोटे सेंसर टाइप रगे से 14 दिन पर्यटन लगिक रोज आपन से लगे कि सब जिन करेंगे गाधे पारे समुद्र में गाधे पारे स्विमिंग पुल में गाधे पारे सब करेंगे सहीटा कंटिन्यूअसली आप ब्लड सुगर चेक करूटा कहुए इंटरस्टिशियल फ्लूइड ग्लूकोज आप चेक करुच्ची से आ गए रीडर थाए से रीडर जस्ट पाक ने स्कैन कर दिए आप सुगर के मोबाइल देखिपारे लैपटप देखिपारे लाइव टेलिकास्ट देखिपारे एवं आप डिनर करार आरंभ कले डिनर कर आगु आप स्कैन करके देखिपारे के तो 24 आवर लाइव टेलिकास्ट टाइप जिनसा तो कहुए कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम एटा 14 दिन पर्यटन रोहे 14 दिन पर्यटन आप गोटे रिपोर्ट आसीज से दुटा इंपोर्टेंट जिन गोटे TIR टाइम इन रेंज से सबुत्र इंपोर्टेंट टाइम इन रेंज मैंने 24 घंटा भितर 1440 मिनिट भितर के समय पर्यटन आप ब्लड सुगर 70-180 मिलीग्राम भितर रोचे जदि 70-100 मिलीग्राम भितर आप 24 घंटा 1440 मिनिट रहा तो टाइम इन रेंज 100% सबुत्र बेस्ट सिचुएसन टाइम इन रेंज 100% तो मिनिमम ऑप्टिमम टाइम इन रेंज मोर देन 70% जदि रहा आम ऑप्टिमम कहता आ गोटे जिनस ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी मैंने केते फ्लक्चुएसन हो ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी सेटा भी आम CGMS रु जना पड़े। तो ये दुटा पैरामीटर बहुत इंपोर्टेंट टाइम इन रेंज एंड ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी ये दुटा आम CGMS AGP भी कहुए एम्बुलेटरी ग्लुकोज प्रोफाइल ये एस्टिमेटेड HbA1c भी आसी जाए से ही रिपोर्ट रे। तो एट प्रेजेंट एटा सब इंपोर्टेंट जिनस आमको खाली 2 मिनिट वैल्यू जाने कि 1438 मिनिट वैल्यू न जाने कि तार ट्रीटमेंट करवा से भल ना 1440 मिनिट बा 24 घंटा लाइव टेलीकास्ट ब्लड सुगर देखिपर से भल यही विषय मानने यही पॉइंट है इंपोर्टेंट जिनस कि CGMS एवं सब इंपोर्टेंट आ गए इंपोर्टेंट लाइन्स अच्छी जे HbA1c इज द ओल्ड स्टैंडर्ड CGMS इज द गोल्ड स्टैंडर्ड। सो यहीटा मन रखिए तो HbA1c करवा कथा सहीटा बेटर देन फास्टिंग एंड पीपी बट CGMS यहाँ है नुआ कनसेप्ट कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम इज इट बेटर देन HbA1c इज इट बेटर देन फास्टिंग पीपी वेल डिपेंडिंग ऑन केस टू केस बेसिस। तो डायबिटीज ट्रीटमेंट रे इंडिविजुअलाइजेशन इज द की सबु डायबिटीज पर्सन मैंने अलग समस्त सिचुएसन अलग समस्त मॉनिटरिंग अलग। तो यहाँ Type 1 रे समस्त को आम CGMS कर Type 2 रे केस टू केस बेसिस Type 2 डायबिटीज केस टू केस बेसिस रे जदि ब्लड सुगर बहुत फ्लक्चुएट हो 250 रोज के 70 हो जाऊँगी केवे हाइपोग्लाइसेमिया होबे हाइपरग्लाइसेमिया होने बहुत फ्लक्चुएसन हो। तो यहाँ दिन कौ टाइम फ्लक्चुएसन हो खाइबा आगु खाइबा दिन कौ टाइम से जानवापी CGMS सबुत्र बढ़िया। तो CGMS मान कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम यहाँ आम यूज कर ग्लूकोज मॉनिटरिंग यहाँ यूज कले देखा जा रिसर्च स्टडी जे कॉम्प्लिकेशंस को प्रिवेंट भी करा जाई पारिबो। तो आमे जानिले से जिनस को मैनेज कर पारिबा मैनेज डायबिटीज को जदि कंट्रोल रखिबा कॉम्प्लिकेशंस रु प्रिवेंट कर पारिबा। तो अल्टीमेट गोल ऑफ डायबिटीज ट्रीटमेंट इज टू प्रिवेंट द कॉम्प्लिकेशंस ऑफ डायबिटीज। तो डायबिटीज को कंट्रोल रखंतु सुस्थ रहंतु। थैंक यू।
2: रेडियो चैनल 104.91 मा डॉक्टर जयेश देसाई किडनी विकार तज्ञ आपनु हार्दिक स्वागत करे छे। તમને થતું હશે કે ડૉક્ટર વળી રેડિયો જોકે શું કામ? તો આ રેડિયોમાં આપણને કિડનીની રચના, તેના કાર્ય, તેને લગતા રોગો, કારણો, કિડનીની સારસંભાળ, સાવચેતી, ખોરાક અને હા તમારા બધા પ્રશ્નોના જવાબો આપણને આપશું। તમારા મનમાં ઉદ્ભવતા સવાલના જવાબો અને કિડનીના રોગની અટકાવવાની સલાહ આપણને ઉપયોગ થશે। તો હવે પછીની બધી કડીઓમાં જે 3-5 મિનિટની હશે એમાં તમે સાંભળશો કિડની વિકાર તજ્ઞ ડૉક્ટર જયેશ દેસાઈને, જે વિલેપાર્લામાં શ્રીજી ક્લિનિકમાં પોતાનું પ્રાઇવેટ પ્રેક્ટિસ કરે છે અને મુંબઈના ઉપનગરમાં અંધેરીથી બાંદ્રા સુધી એ પોતાની તબીબી સારવાર પેશન્ટોને આપે છે। તો ચાલો કિડનીને લગતી બીમારી વિશે આપણે સાંભળશું। આજકાલ તમે સાંભળ્યું હશે કે એન્વાયરમેન્ટલ ડે, કે જેમાં લોકો ઘણી ઘણી હસ્તી, જાણીવાની હસ્તીઓ પણ આપણે કચરો સાફ કરવા માટે ઉતરી પડ્યા હતા. લોકો ચોપાટી અને જૂના દરિયા પર આવેલા કચરો સાફ કરવા ગયા. તેવી રીતે આપણા બોડીમાં ઉદ્ભવતો રોજનો યુરિયા અને ક્રિએટિનિન, જે આપણા વર્ડમાં કહીએ, શબ્દોમાં કહીએ તો એ કચરો, એ સાફ કરવાનું કામ આપણી મનને કિડનીઓ કરે છે. એમાં એ કચરો એટલે યુરિયા, ક્રિએટિનિન અને એવા ઘણા જ વસ્તુ છે કે જે કિડની સફાઈ ચાલુ રાખે છે. તો પછી આપણે કરવું શું? તો આજકાલના જંક ફૂડ, અનકન્ટ્રોલ ડાયાબિટીસ, અનકન્ટ્રોલ બ્લડ પ્રેશર અને એવા કેટલાય રોગો છે કે જેનાથી કિડનીનું કામ કરવાનું ઓછું થતું જાય છે. તો તમે આ રેડિયોના માધ્યમ દ્વારા હું આપની સાથે રહીશ અને જણાવીશ કે કિડનીના રોગનું નિદાન, સારવાર, તેની સાર સંભાળ અને તેને અટકાવવાના પ્રયાસોની આપણે ચર્ચા કરશું અને તમને આ પ્રયાસ કરશું કે તમને આ કિડનીની બીમારીમાં બધું જ જાણવા મળે. તો હવે પછીની કડીઓ સાંભળશો કે જે 2-5 મિનિટની હશે અને આપણને કિડનીની વારેમાં બધું જ બતાવશે. તો ચાલો મિત્રો, પછી પાછા મળશું, આપણે પાછા મળશું કિડનીની કાર્યરચના અને કિડનીની કાર્ય અને કિડનીની રચના પર આપણે ડિસ્કસ કરશું. મિત્રો ચાલો, બાય બાય.

0: पेशंट यायला लागले, तर अति विटॅमिन डी घेणं हे आरोग्याला हानिकारक असतं हा पहिला संदेश मी देऊ शकतो. विटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोक म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ, अन्नात विटॅमिन डी मिळतंच की. परंतु अन्नातून विटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं. उदाहरणार्थ अंड्यामध्ये विटॅमिन डी असतं, पण एका अंड्यामध्ये 44 युनिट विटॅमिन डी मिळतं, परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते. त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं. दुसरा गैरसमज असतो की विटॅमिन डी त्या त्वचेखाली उन्हात तयार होतं, तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन. ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये विटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे विटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची विटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला विटॅमिन डी तयारच करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या विटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच विटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी. आता नवीन संशोधन असंही दाखवतं की विटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते. डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की विटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. विटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही, पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण विटॅमिन डीची कमतरता असते. तर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा प्रचंड थकवा वाटत असेल तर ते विटॅमिन डीमुळे असू शकतं. सिरोटोनिन म्हणून एक अतिशय महत्त्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन जे असतं त्याच्या प्रॉडक्शनमध्ये विटॅमिन डीची मदत होते आणि सिरोटोनिन आपलं मूड चांगला ठेवतं. म्हणून विटॅमिन डी घेतलं तर आपण हसत खेळत जीवन जगू शकतो. तर म्हणूनच ह्या विटॅमिनबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, विटॅमिन डी सगळ्यांना गरजेचं असतं, परंतु चाचणी करून तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते घेणं अतिशय धोकादायक असतं. धन्यवाद.
1: नमस्कार मेडिया, और आप देख रहे हैं डॉक्टर साहिब. आज हमारे साथ मौजूद हैं बिहार के जाने माने एंडोक्राइनोलॉजिस्ट साथ ही डायबिटोलॉजिस्ट डॉक्टर अंगद कुमार. डॉक्टर साहब बहुत बहुत स्वागत है आपका हमारे चैनल में.
2: धन्यवाद आपका.
1: डॉक्टर साहब, हार्मोनल बीमारियों में से एक डायबिटीज भी है, तो डायबिटीज को कैसे, इसमें किस हद तक जो हार्मोन है वो जिम्मेदार होता है डायबिटीज को बढ़ावा देने में?
2: डायबिटीज दो तरह का मूलतः होता है, टाइप 1 डायबिटीज जिसमें इंसुलिन बनता ही नहीं हमारे शरीर में, और दूसरा होता है टाइप 2 डायबिटीज, इसमें इंसुलिन बनता तो है पर ढंग से काम नहीं करता. तो डायबिटीज जो बीमारी है या तो इंसुलिन नहीं बनती है या इंसुलिन जो बनती है वो ढंग से काम नहीं करती है. इसके अलावा कुछ हार्मोन है जैसे कि एस्टेरॉइड, भले वो शरीर के अंदर ज़्यादा बन रहा हो या ऐसा एस्टेरॉइड जो हो, हम लोग बाहर से बहुत लोग हम लोग ग्लूकोकॉर्टिकॉइड का टेबलेट लेते हैं, उससे भी डायबिटीज हो सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं. इसी तरह से यदि हमारे शरीर में थायराइड हार्मोन, एल्डोस्टेरोन नामक एक हार्मोन होती है, उसकी अगर समस्या अगर ज़्यादा बढ़ जाए, अमाउंट ज़्यादा बढ़े, तो भी डायबिटीज कर सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं.
1: सर, तो डायबिटीज़ के लिए, जैसे हम लोग डायबिटीज़ की बात कर रहे हैं, हॉर्मोन्स की बात कर रहे हैं, तो डायबिटीज़ के लिए इसमें एक्सरसाइज कितना इम्पोर्टेंट हो जाता है?
2: डायबिटीज़ के मरीजों में एक्सरसाइज का रोल उतना ही अहम है जितना कि हम लोग डायट्री कंट्रोल को बोलते हैं और ड्रग्स को बोलते हैं. एक्चुअली डायबिटीज़ के मरीजों को हम लोग बोलते हैं कि एक्सरसाइज इज द ड्रग, खासकर टाइप 2 डायबिटीज़ के मरीजों में. एक्चुअली होता क्या है कि डायबिटीज़ का मरीज अगर एक्सरसाइज शुरू करे तो उसका ग्लूकोज कंट्रोल अपने आप काफ़ी अच्छा होने लगता है. इसके अलावा एक्सरसाइज करने से जो कार्डियोवैस्कुलर रिस्क होते हैं, जैसे हार्ट अटैक की संभावना हुई, उसके अलावा स्ट्रोक की संभावना हुई, ये काफ़ी कम हो जाती है, और जो सडन कार्डियक डेथ होने की संभावना होती है वो भी घट जाती है एक्सरसाइज के करने से. इसके अलावा भी बहुत सारे बेनिफिट हैं, जैसे कि कोलेस्ट्रॉल कम होना, ब्लड प्रेशर का नियंत्रण में आ जाना, इसके अलावा नींद अच्छी आती है, मेमोरी अच्छी रहती है. तो एक्सरसाइज इज अ मस्ट फॉर टाइप 2 डायबिटिक पेशेंट्स.
1: तो जैसे डायबिटीज़ आपने बताया कि बहुत ज़रूरी है डायबिटीज़ वालों के लिए,

0: तो आयव्हीएफ फेल होण्याच्या आधी आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात. आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की आयव्हीएफ सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो. याच्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे आयव्हीएफ मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला ते होणं. दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये. तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. आयव्हीएफ ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते
1: बरोबर,
0: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो. याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो. तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
1: बरं,
0: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही. हा पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं. तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवंय. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं
1: येणार.
0: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजुअली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं आस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं आस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅब मध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅब मध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात. इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं? आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
1: बरोबर.
0: तर बीज खराब का होतं? तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते. लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन आहे लक्षात, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं.
1: बरं.
0: आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारा हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या. त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो. कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
1: बरोबर.
0: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीजे आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर मधुस्मिता साहू, मो उत्कल हॉस्पिटल रे एंडोक्राइन डिपार्टमेंट रे कंसल्टेंट हिसाब रे कार्यरत. आज जानिबा आमे किछि थायरॉइड विषय रे. थायरॉइड कौन? एटा गोटे अंतःस्रावी ग्रंथि माने एंडोक्राइन ग्लैंड जोटा आमर गलार ऊपर पोर्शन रे थाए. तार दुईटा लोब थाए, गोटे लेफ्ट आ गोटे राइट लोब, आ सेटा इस्थमस द्वारा जड़ित होइथाए. एथरे दुईटा इम्पोर्टेंट हार्मोन झरे, गोटे हला T3 एवं T4. T3 माने ट्राइआयरोथायरोनिन, T4 माने थायरोक्सिन. एटा बहुत इम्पोर्टेंट हार्मोन आ ए दुईटा हार्मोन कंट्रोल होइथांते TSH हार्मोन द्वारा जोटा कि मस्तिष्क रु पिट्यूटरी ग्रंथि रु तयारी होइथाए. ए थायरॉइड हार्मोन देहर प्रत्येक अंग प्रत्यंग छोटर छोटे आरंभ करके सब अंग प्रत्यंग निर्भर करते थायरॉइड उपर प्रॉपर फंक्शनिंग पाई. तेनु थायरॉइड रो कोनोसी प्रकार असुविधा हुए, हुए तो हाइपोथायरॉइड किंबा हाइपरथायरॉइड, चांसेस अच्छे रे बॉडी रो सब अंग प्रत्यंग अफेक्टेड हबा पाई. विशेषतः थायरॉइड रोग तीन प्रकार आम डिवाइड कर परिबा. गोटे हला हाइपोथायरॉइड माने दरकार टू कम थायरॉइड तयारी हबा, हाइपरथायरॉइड माने दरकार टू अधिक हार्मोन तयारी हबा, किंबा गोइटर जोटा कहते जोटा थायरॉइड रो साइज बढ़िबा. तो हाइपोथायरॉइड जोटा कि दरकार ठू कम थायरॉइड सिक्रेट हुए तार सिम्टम्स कौन? आपणकर जदि ओजन बढ़ुचे, देहात फुलुचे, देहात बथा होचे, चुट्टी झड़ुचे किंबा गलार गोइटर हेलानी तेबे आपणकर थायरॉइड असुविधा थाई पारे. जो माने महिला सेमानंकर अन्य असुविधा जेपर कि ऋतुस्रावर असुविधा, पिला छुआ न रहिबा, पिला छुआ रहिले भी बारंबार नष्ट हबा, ए सब हाइपोथायरॉइड लक्षण. छुआ मानंकर स्मरण शक्ति कमिजिबा, ठीक से तंकर ग्रोथ न हबा, शारीरिक मानसिक ग्रोथ न हबा, ठीक टाइम रे प्यूबर्टी न हबा, एटा छुआ मानंकर हाइपोथायरॉइड रो लक्षण. एमितिया केस रे आमे गोटे FT3 FT4 एन TSH टेस्ट करिथाउ. एथरे TSH अधिक आ FT3 FT4 कम आसे. यार ट्रीटमेंट रे बहुत सिंपल गोटे थायरॉइड मेडिसिन दिया जाए, थायरोक्सिन, आ सेटा खाइला परे प्रति 6 सप्ताह रो 8 सप्ताह आपनकु टेस्ट करिया पड़े. जेबे जे थायरॉइड नॉर्मल न होई छि, नॉर्मल हिसाब पर हिसाला परे 3 रु 6 मास को थरे थरे थायरॉइड टेस्ट करिया पड़े. हाइपर थायरॉइड कोन? एटा होछि दरकार टू अधिक हाइपर थायरॉइड हार्मोन झरिबा. एथर सिम्टम्स कौन? आपणकर भोक अधिक हबा, भोक अधिक हबा सत्वे आपणकर ओजन कमिबा, देहात थरिबा, छाती धड़धड़ हबा, किछि केसेस रे आखि बाहर को आसी जिबा, ए सब होछि हाइपर थायरॉइड रो लक्षण. एपरी केस रे भी आपणकर थायरॉइड रो टेस्ट करा जाए FT3 FT4 TSH, जोथे TSH लो थाए, FT3 FT4 अधिक थाए. एटा टिके कॉम्प्लेक्स ट्रीटमेंट यार हाइपोथायरॉइड अपेक्षा. एथिपई कारण जानिया पई बेले बेले इम्यून एग्जामिनेशन करिया को पड़े, बेले बेले थायरॉइड स्कैन भी करिया को पड़ी पारे. ट्रीटमेंट रे या पई गोटे मेडिसिन दिया जाए, एटा भी आपन को कंटीन्यूअसली किछि दिन खाया को पड़ी पारे, आ सेटा 4 to 6 वीकली आपन को पुनी टेस्ट करा जाए थायरॉइड नॉर्मल हेच कि हे नाही बोले. बेले बेले एंटी थायरॉइड मेडिसिन रो बहुत साइड इफेक्ट थाए. सेपरी कंडीशन रे आपणकर अन्य थेरापी जमती सर्जरी किबा अब्लेशन दरकार पड़ी पारे. तृतीय कारण होची गॉइटर। गॉइटर रा कारण मल्टीपल हे परे आजकली इम्यून सिस्टम रा डिरेंजमेंट सेटा होची मेन कारण। ताछडा आयोडीन डेफिशिएंसी रे भी आपनकर गॉइटर हे परे। जेनेटिक किछ प्रॉब्लम थिले भी गॉइटर हे परे। मेन कारण गॉइटर रा हैला कि एथरे 1-2% चांसेस थाय कि एटा कर्कट रोग हे परे। सेथिपै कोनसे भी गॉइटर हेले आमे प्रथमे थायराइड रो टेस्ट पठे थौ तापर गोटे अल्ट्रासाउंड करे थौ। अल्ट्रासाउंड रो किछि देखि करि आमे कहि थांतो एफएनएससी व्हिच इज फाइन नीडल एस्पिरेशन साइटोलॉजी जोटा कि छुंची परीक्षा सेटा हेबो कि हेबो नै आमे डिसाइड कर थौ। जदि थायराइड रो कैंसर बाहरिला तेले तार मेन ट्रीटमेंट होची सर्जरी।

0: वाढतोय पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताड झालं तर त्या रेताड जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या, आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
1: बरोबर.
0: तर बीज खराब का होतं तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते, आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन आहे लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं.
1: बरं.
0: आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या, त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो, कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
1: बरोबर.
0: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारणं आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे, आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे, आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीजे आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
2: मुखातिब करवाउन जा रहे हैं डॉक्टर गगन प्रिया जी दिना, जो कि एम डी डी एम ने एंडोक्रिनोलॉजी दे विच, अते आज उन्हां दा साडे स्टूडियो दे विच पहुंचन दे उपर असीं उन्हां नूं जी आया नूं आखदे हां. सत श्री अकाल. तो डॉक्टर साहब, सब तो पहला सवाल यह है कि एंडोक्रिनोलॉजी जिहड़ा एक टर्म आउंदी है, सब्जेक्ट आउंदा है, इहदे बारे च जरूर दसो जी.
3: इम्तियाज जी, एंडोक्रिनोलॉजी जिहड़ी टर्म है ये माहिरता हुंदी है हॉर्मोन्स की बीमारियां नाल. जिहड़ी हॉर्मोन्स की बीमारियां है ये साडे हॉर्मोन ग्लैंड्स जिहड़े एंडोक्रीन ग्लैंड्स कहिंदे हैं, पिट्यूटरी ग्लैंड हुंदा है ब्रेन विच, फिर थायरॉयड हुंदा है गले विच, पैराथायरॉयड उसके पिछे एक होर ग्लैंड हुंदा है जिहड़ा कैल्शियम नूं रेगुलेट करता है, पैनक्रियाज एक ग्लैंड है, और जिहड़े हॉर्मोन फीमेल और मेल हॉर्मोन्स दे ग्लैंड्स हैं टेस्टीज और ओवरीज, ये उना दी सिक्रीशंस दी स्टडी हुंदी है, सारी साइंस उसके पिछे है. इस विच बहुत सारी बीमारियां आंदियां ने, जिद्दां कि कोई बच्चा छोटा है या वड्डा है, या किसी नूं थायरॉयड दी बीमारी है, और दूसरा जिहड़ा एक बहुत इंपॉर्टेंट बीमारी इस सब्जेक्ट के अंडर आंदी है वह है डायबिटीज, मधुमेह की बीमारी
2: जी. तो डायबिटीज़ का तुसी जिक्र किया डॉक्टर साहब, तो असी जरूर जानना चाहेंगे कि डायबिटीज़ जिहड़ी हुंदी है वो हुंदी की है.
3: हाँ, डायबिटीज़ एक बहुत ही कॉमन आम बीमारी हो गई है जिस विच की ब्लड विच जिहड़ी शुगर की मात्रा है, ग्लूकोज की मात्रा, वो लगातार वध रहिंदी है नॉर्मल तो. हुन इस बीमारी नाल प्रॉब्लम्स भी हो सकती हैं, जदों शुगर वध हुंदी है वो वक् वक् ऑर्गन्स नूं डैमेज कर सकती है, नुकसान पहुंचा सकती है, जिद्दां कि अख हो गई, किडनीज हो गई, हार्ट हो गया, ए वाइटल ऑर्गन्स या पैरां दी नसां हो गई, ए

0: पॉलिसी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला ते होणं, दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये, तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी हे सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. आयव्हीएफची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारणं असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते
1: बरोबर,
0: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो. याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो, तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
1: बरं,
0: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही. हा पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं. तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवंय. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खत कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं आहे.
1: बरोबर बरोबर.
0: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताड होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताड झालं तर त्या रेताड जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात. इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं? आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
1: बरोबर.
0: तर बीज खराब का होतं? तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं.
1: बरं.
0: आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या

0: मेंटली कोप करू शकतात, पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेला, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या. त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो, कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
1: बरोबर.
0: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे, आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे, आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहेत त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीजे आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
2: वेलकम टू रेडिओ फॉर पब्लिक हेल्थ, अ 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
3: Hello everyone, I'm Dr. Surajit Kumar Patra, director and consultant diabetologist, Dr. Surajit Patra's Diabetes Clinic, Bhubaneswar. Aji, এই সিরিজে আমি গোটে ইম্পর্টেন্ট টপিক ডিসকস করা, এটা হল CGMS, কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম. আপনার জানিথিবে যে মানে জনক ডায়াবেটিস হল আমি কেমতি চেক করা, মানে ফাস্টিং ব্লড সুগার, পোস্ট প্রান্ডিয়াল ব্লড সুগার, HbA1c, HbA1c লাস্ট 2-3 মাসর এভরেজ ব্লড সুগার বিষয়ে কইতায়. তারপরে এবে আউরি নয়া জিনিস বি আসলে, এটাকে কহতি CGMS, কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম, CGMS. ଯେମିତି ଆର ସିମ୍ପଲ ଲାଙ୍ଗୁଏଜରେ ବୁଝିବା ପାଇଁ, ଆମେ 24 ଘଣ୍ଟାରେ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ହେଲା? ତ ଫାଷ୍ଟିଂ ପିପି ଯେଉଁ ଟେଷ୍ଟ କରାଯାଏ ସେଇଟା ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଏମିତି ସକାଳ 7ଟାରେ ମନେକର 200 ଥିଲା, ଖାଇସାରିକି 2 ଘଣ୍ଟା ପରେ 240 ହେଲା, ତ ସେଇଟା 2 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ. ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଥିଲା, ପୋଷ୍ଟ ପ୍ରାଣ୍ଡିଆଲ ଆଉ ଗୋଟେ ମିନିଟ୍, ତ ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ବାକି 1438 ମିନିଟ୍ରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ରହେ ସେଇଟା ଫାଷ୍ଟିଂ ପିପିରୁ ଜଣାପଡ଼େ ନାହିଁ. ଆଉ ଯଦି ଆମେ HbA1c କରିବା, ସେଇଟା ଲାଷ୍ଟ 3 ମାସର ବା 2-3 ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କହେ କେତେ ରହୁଛି. ବାକି ଆମର ଯେଉଁ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଏବେ ଯେଉଁ ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଆମ 1440 ମିନିଟ୍ ଅଛି ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ, ସେଇ ଭିତରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଉପରକୁ ତଳକୁ ହେଉଛି ବା ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ କେମିତି ହେଉଛି, ଯେଉଁ ଭେରିଏସନ୍ ହେଉଛି ତାକୁ କୁହାଯାଏ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି. ଏଇଟା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷଟା. ଆଉ ଗୋଟେ ହେଲା ଯେ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ଟାଇମ୍ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ମାନେ ରେଞ୍ଜରେ ରହୁଛି. ରେଞ୍ଜ ହେଲା 70-180 mg/dL. ତ CGMS ହେଲା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ, ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ଟାଇମ୍ ଅଛି 24 ଘଣ୍ଟାରେ, ପୁରା 1440 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ଆମକୁ ଜଣାପଡ଼ିବ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ କେତେ ରହୁଛି ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ ରହୁଛି. ତ ଏହାକୁ କୁହାଯାଏ CGMS, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ. ସିମ୍ପଲ ଲାଙ୍ଗୁଏଜରେ ଏଇଟା ହେଲା ଆପଣଙ୍କର ଯେମିତି ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ, ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗରର ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ. ତ ଏଇଟା ହେଲା ଏଟ୍ ପ୍ରେଜେଣ୍ଟ ଦ ବେଷ୍ଟ ମନିଟରିଂ ପାରାମିଟର, ହେଲା? ତ ଏଠି ଆମ ଯେଉଁ ଟ୍ରାଇସେପ୍ ମସଲ ଅଛି, ଏଠି ଗୋଟେ ସେନ୍ସର ଟାଇପ୍ର ଲାଗେ, ସେଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଲାଗିକି ରହିବ. ଆପଣ ସେଇଟା ଲଗେଇକି ସବୁ ଜିନିଷ କରିପାରିବେ, ଗାଧେଇ ପାରିବେ, ସମୁଦ୍ରରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସୁଇମିଂ ପୁଲ୍ରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସବୁ କରିପାରିବେ. ସେଇଟା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ଲି ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଚେକ୍ କରୁଛି. ସେଇଟାକୁ କୁହାଯାଏ ଇଣ୍ଟରଷ୍ଟିସିଆଲ୍ ଫ୍ଲୁଇଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍, ଆପଣଙ୍କ ଚେକ୍ କରୁଛି ସେ. ଆଉ ଗୋଟେ ରିଡର୍ ଥାଏ, ସେ ରିଡର୍ ଯେ ପାଖକୁ ନେଲେ ସ୍କାନ୍ କରିଦିଏ ଆପଣଙ୍କର ସୁଗର କେତେ ରହୁଛି. ଆପଣ ମୋବାଇଲ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲ୍ୟାପଟପ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଦେଖିପାରିବେ. ଏବେ ଆପଣ ଡିନର୍ କରିବାର ଆରମ୍ଭ କଲେ, ଡିନର୍ କରିବା ଆଗରୁ ଆପଣ ସ୍କାନ୍ କରିକି ଦେଖିପାରିବେ କେତେ ରହୁଛି. ତ 24 ଆୱାର୍ ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଟାଇପ୍ର ଜିନିଷ ସେଇଟା, ତାକୁ କୁହାଯାଏ କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍. ଏଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ରହେ, 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ରିପୋର୍ଟ ଆସିଯିବ. ସେଇଥିରେ 2ଟା ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ, ଗୋଟେ ହେଲା TIR, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, ସେଇଟା ସବୁଥିରେ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ. ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ମାନେ 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ସମୟ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର 70-180 ମିଲିଗ୍ରାମ ଭିତରେ ରହୁଛି. ଯଦି 70-100 ମିଲିଗ୍ରାମ ଭିତରେ ଆପଣଙ୍କର 24 ଘଣ୍ଟା 1440 ମିନିଟ୍ ରହିଲା, ତ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%, ସେଇଟା ସବୁଥିରୁ ବେଷ୍ଟ ସିଚୁଏସନ୍, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%. ତ ମିନିମମ୍ ଅପ୍ଟିମମ୍ टाइम इन रेंज मोर देन 70% जदि रहिला हम ताको ऑप्टिमम बोली कहुता कहू ताको। आउ गोटे जिनस ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी माने केते फ्लक्चुएसन होउछे ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी सेटा भी आम CGMS रु जना पड़े। तो ए दुटा पैरामीटर बहुत इंपोर्टेंट टाइम इन रेंज एंड ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी ए दुटा आम CGMS ताको AGPP भी कहा जाए एम्बुलेटरी ग्लुकोज प्रोफाइल ये एस्टिमेटेड HbA1c भी आसी जाए से ही रिपोर्ट रे। तो एट प्रेजेंट एटा सब इंपोर्टेंट जिनस आमको खाली 2 मिनिट वैल्यू जाने कि 1438 मिनिट वैल्यू न जाने कि तार ट्रीटमेंट करवा से भल ना 1440 मिनिट बा 24 घंटा लाइव टेलीकास्ट ब्लड सुगर देखिपर से भल यही विषय मानने यही पॉइंट है इंपोर्टेंट जिनस कि CGMS एवं सब थ्रु इंपोर्टेंट। आ गोटे इंपोर्टेंट लाइन्स अच्छी जे HbA1c इज द ओल्ड स्टैंडर्ड CGMS इज द गोल्ड स्टैंडर्ड सो यही मन रखिए। तो HbA1c करवा कथा सहीटा बेटर देन फास्टिंग एंड पीपी बट CGMS यहाँ है नुआ कनसेप्ट कंटिन्यूस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम इज इट बेटर देन HbA1c इज इट बेटर देन फास्टिंग पीपी वेल डिपेंडिंग ऑन केस टू केस बेसिस। तो डायबिटीज ट्रीटमेंट रे इंडिविजुअलाइजेशन इज द की सब डायबिटीज पर्सन मैंने अलग समस्त सिचुएसन अलग समस्त मॉनिटरिंग अलग। तो यहाँ Type 1 रे समस्त को आम CGMS कर Type 2 रे केस टू केस बेसिस Type 2 डायबिटीज केस टू केस बेसिस जदि ब्लड सुगर बहुत फ्लक्चुएट हो केबे 250 रहउची केबे 70 हेइ जाउची केबे हाइपोग्लाइसेमिया होउची केबे हाइपरग्लाइसेमिया होउची ता माने बहुत फ्लक्चुएसन होउची। तो एटा दिनर को टाइम रे फ्लक्चुएसन होउची खाइबा आगरु खाइबा परे दिनर को टाइम रे सेइटा जानिबा पई CGMS सबुतरु बढ़िया। तो CGMS माने कंटीन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम एटा आमे यूज करि परिबा ग्लुकोज मॉनिटरिंग पई एटा यूज कले देखा जाइछि रिसर्च स्टडी रु जे कॉम्प्लिकेशंस को प्रिवेंट भी करा जाई परिबो। तो आमे जानिले से जिनस को मैनेज करि परिबा मैनेज डायबिटीज को जदि कंट्रोल रखिबा कॉम्प्लिकेशंस रु प्रिवेंट करि परिबा। तो अल्टीमेट गोल ऑफ डायबिटीज ट्रीटमेंट इज टू प्रिवेंट द कॉम्प्लिकेशंस ऑफ डायबिटीज। तो डायबिटीज को कंट्रोल रखंतु सुस्थ रहंतु। थैंक यू।
1: नमस्कार मी डॉक्टर श्रीधर अर्चिक मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मुंबईच्या लीलावती आणि हिंदूजा हॉस्पिटलशी संलग्न आहे। आज मी विटॅमिन डी बद्दल तुमच्याशी बोलणार आहे। विटॅमिन डी एक विटॅमिन आहे ज्याच्याबद्दलचे गैरसमज मला वाटतं सर्वात जास्त असतात। लोकांना इतके गैरसमज आहेत की त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून कोविडमध्ये लोकांनी विटॅमिन डीचा इतका मारा केला की विटॅमिन डी जास्त होऊन त्याचे दुष्परिणाम दाखवणारी लक्षणं घेऊन आमच्याकडे पेशंट यायला लागले। तर अति विटॅमिन डी घेणं हे आरोग्याला हानिकारक असतं हा पहिला संदेश मी देऊ शकतो। विटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं। सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोक म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ अन्नात विटॅमिन डी मिळतंच की, परंतु अन्नातून विटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं। उदाहरणार्थ अंड्यामध्ये विटॅमिन डी असतं पण एका अंड्यामध्ये 44 युनिट विटॅमिन डी मिळतं परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते। त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं। दुसरा गैरसमज असतो की विटॅमिन डी त्या त्वचेखाली उन्हात तयार होतं तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन। ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये विटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे विटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची विटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात। आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला विटॅमिन डी तयारच करता येत नाही। त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या विटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच विटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी। आता नवीन संशोधन असंही दाखवतं की विटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते। डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की विटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते। विटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण विटॅमिन डीची कमतरता असते। तर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा प्रचंड थकवा वाटत असेल तर ते विटॅमिन डीमुळे असू शकतं। सिरोटोनिन म्हणून एक अतिशय महत्त्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन जे असतं त्याच्या प्रोडक्शनमध्ये व्हिटॅमिन डीची मदत होते आणि सिरोटोनिन आपलं मूड चांगला ठेवतं. म्हणून व्हिटॅमिन डी घेतलं तर आपण हसत खेळत जीवन जगू शकतो. तर म्हणूनच ह्या व्हिटॅमिनबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी सगळ्यांना गरजेचं असतं, परंतु चाचणी करून तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते घेणं अतिशय धोकादायक असतं. धन्यवाद.
4: डायबिटीज और फैमिली के बारे में, डायबिटीज बेसिकली हम लोग दो तरह का होता है, टाइप 1 डायबिटीज और टाइप 2 डायबिटीज. टाइप 1 डायबिटीज वो होता है जिसमें कि जन्म से बच्चे में बीटा सेल से इंसुलिन की मात्रा इतनी नहीं निकल रही होती है कि वो शुगर को कंट्रोल कर पाए, और ये मुख्य रूप से एक ऑटो इम्यून डिसऑर्डर के रूप में होता है कि बीटा सेल को शरीर अपना एक अगेंस्ट काम करने लगता है और बीटा सेल को खुद खाने लगता है, जिसके कारण बीटा सेल धीरे धीरे खत्म होने लगता है और इंसुलिन की मात्रा बढ़ने धीरे धीरे कम हो जाती है, और जिसके कारण शुगर में ब्लड शुगर बढ़ जाता है खून में और टाइप 1 डायबिटीज होता है. ये बेसिकली बच्चों में या 20 साल से पहले ही पता चल जाता है. टाइप 2 डायबिटीज जो हमारे देश में सबसे ज्यादा होता है वो 8 अलग अलग कारणों से होता है. मुख्य रूप से ये इंसुलिन रेजिस्टेंस होता है. इंसुलिन रेजिस्टेंस को ऐसे समझा जाए कि इंसुलिन शरीर बना रहा है लेकिन वो पूरी तरह से काम नहीं कर पाता है, उसके अगेंस्ट कुछ काम होता है जो कि उसको काम नहीं करने देता है, और ये हमारे देश में मुख्य रूप से टाइप 2 डायबिटीज का कारण है.

0: എന്നാണ് ഞാൻ പറഞ്ഞു വരുന്നത്. മറ്റ് പരിശോധന ഞാൻ നേരത്തെ സൂചിപ്പിച്ചു, അൾട്രാസൗണ്ട് ഇന്ന് ഒരു ഏകദേശം ഒരു 10 വർഷത്തിനുള്ളിൽ വന്നിട്ടുള്ള വലിയൊരു മാറ്റം എന്ന് വെച്ചാൽ, ഞാനൊക്കെ ഒരു സ്റ്റുഡൻ്റായിരുന്ന സമയത്ത് അങ്ങനെയല്ലായിരുന്നു. അൾട്രാസൗണ്ട് ചെയ്ത് കഴിഞ്ഞാൽ തന്നെ ഏകദേശം ഒരു നല്ലൊരു 50 അല്ലെങ്കിൽ 60% വ്യക്തികൾക്ക് നമുക്ക് മനസ്സിലാക്കാം ഈ നോഡ്യൂളിൻ്റെ പൊട്ടൻഷ്യൽ എന്താണ്, അത് നാളെ അത് വെച്ചുകൊണ്ടിരുന്ന പ്രശ്നം വരുമോ, വരാവുന്ന സാധ്യതയുണ്ട്. വളരെ സിമ്പിളാണ് അൾട്രാസൗണ്ട്, വേദനയില്ല, ഒരു ബുദ്ധിമുട്ടുമില്ല, വലിയ ചിലവില്ല, വളരെ സിമ്പിളായിട്ടുള്ളൊരു പരിശോധനയാക്കുന്നു. ഇപ്പം രണ്ടാമത്തെ പരിശോധന അൾട്രാസൗണ്ട്. ആദ്യത്തെ പരിശോധന പറഞ്ഞു, ഏറ്റവും കാതലായത് ഞാൻ വീണ്ടും വീണ്ടും ഊന്നി പറയാണ് FNAC അല്ലെങ്കിൽ നീഡിൽ ടെസ്റ്റ് അല്ലെങ്കിൽ സൂചി ടെസ്റ്റ്. രണ്ടാമത്തെ ടെസ്റ്റ് അൾട്രാസോണോഗ്രാം. പിന്നെ ഒരു ടെസ്റ്റ് നമുക്ക് ആവശ്യം ഉണ്ടോ എന്ന് ചോദിച്ചാൽ ഉണ്ട്, പക്ഷെ ചില സന്ദർഭങ്ങളിൽ മാത്രമേ ഉള്ളൂ. ഞാൻ കുറച്ചൊരു മെഡിക്കലായിട്ട് പറയാൻ പോവാണെങ്കിൽ,
1: ഡോക്ടർ നമ്മുടെ സമയം ഇവിടെ ഏതാണ്ട് തീരാറായി. അപ്പോൾ ഡോക്ടർ പ്രധാനമായിട്ട് നമുക്ക് ഹൈപ്പോ തൈറോയിഡ്സ് കുറിച്ച് ട്യൂമറുകളെ കുറിച്ചൊക്കെ സംസാരിച്ചു. ഇത്രയേറെ വിവരങ്ങൾ ഞങ്ങൾക്ക് പറഞ്ഞു തന്നെ
2: ഒരുപാട് Health Talk Radio Station, dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
3: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes. Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
4: Hello everyone, I'm Dr. Surajit Kumar Patra, Director and Consultant Diabetologist, Dr. Surajit Patra's Diabetes Clinic, Bhubaneswar. Aji, ee series re ame gote important topic re discuss kariba, eta hela CGMS. कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम आपण जाणीथे जे माने जण कोणी डायबिटीज हला आमे केमती चेक करिवा माने फास्टिंग ब्लड सुगर पोस्टप्रांडियल ब्लड सुगर HbA1c लास्ट 2-3 मास एवरेज ब्लड सुगर विषय रे कहिताय तापर एबे आउरी नुवा जिनस बि आसिलानी एगो कोणती CGMS कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम CGMS जेमती एरो सिंपल लैंग्वेज रे बुझिवा पई आमे 24 घंटा रे 1440 मिनिट होय हला तो फास्टिंग पीपी जो टेस्ट करा जाए सेटा गोटे मिनिट्रे फास्टिंग ब्लड सुगर एमती सकाळ 7टा रे मनेकर 200 थिला खाई सारी कि 2 घंटा परे 240 हला तो सेटा 2 मिनिट्र वैल्यू गोटे मिनिट्रे फास्टिंग ब्लड सुगर गोटे मिनिट्रे थिला पोस्ट प्रांडियल आ गोटे मिनिट तो गोटे दिन भितर जो 1440 मिनिट हुए बाकी 1438 मिनिट्रे केते ब्लड सुगर रहे सेटा फास्टिंग पीपी रो जणा पड़े नाही आ जदी आमे HbA1c करिबा सेटा लास्ट 3 मास रो बा 2 रु 3 मास रो एवरेज ब्लड सुगर कहे केते रहउछि बाकी आमर जो ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी एबे जो सब तुरी इंपोर्टेंट जिनस होला ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी आपनकर गोटे दिन भितरे 1440 मिनिट अछि गोटे दिन भितरे सेही भितरे केते ब्लड सुगर ऊपर को तळ को होउची बा फ्लक्चुएशन केमती होउची जो वेरिएशन होउची ताको कहा जाय ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी एटा सब तुरी इंपोर्टेंट जिनसटा आ गोटे हला जो टाइम इन रेंज 24 घंटा भितरु बा 1440 मिनिट भितरु केते टाइम आपणकर ब्लड सुगर कंट्रोल रे माने रेंज रे रहूची रेंज हला 70-180 मिलीग्राम पर डेसिलिटर तो CGMS हला कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम जो 1440 मिनिट टाइम अछि 24 घंटा रे पूरा 1440 मिनिट रो वैल्यू हमको जणा पड़िबो ग्लूकोज केते केते रहूची आपणकर ब्लड ग्लूकोज केते रहूची तो या को कहा जे CGMS कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम सिंपल लैंग्वेज रे एटा हला आपणकर जेमती लाइव टेलीकास्ट आपणकर ब्लड सुगर लाइव टेलीकास्ट तो यहाँ है एट प्रेजेंट द बेस्ट मॉनिटरिंग पैरामीटर है तो ये आम जो ट्राइसेप मसल अच्छी ये गोटे सेंसर टाइप रगे से 14 दिन पर्यटन लग कि रोसे लगे कि सब जिन करेंगे गाधे पारे समुद्र में गाधे पारे स्विमिंग पुल गाधे पारे सब करेंगे सहीटा कंटिन्यूअसली आप ब्लड सुगर चेक करूँगी कहुए इंटरस्टिशियल फ्लूइड ग्लूकोज आप चेक करूँ से आ गए रीडर थाए से रीडर जस्ट पाक ने स्कैन कर दिए ଆପଣଙ୍କର ସୁଗର କେତେ ରହୁଛି ଆପଣ ମୋବାଇଲରେ ଦେଖିପାରିବେ ଲ୍ୟାପଟପ୍ରେ ଦେଖିପାରିବେ ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଦେଖିପାରିବେ ଏବେ ଆପଣ ଡିନର କରିବାର ଆରମ୍ଭ କଲେ ଡିନର କରିବା ଆଗରୁ ଆପଣ ସ୍କାନ୍ କରିକି ଦେଖିପାରିବେ କେତେ ରହୁଛି ତ 24 ଆୱାର ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଟାଇପ୍ର ଜିନିଷ ସେଇଟା ତାକୁ କୁହାଯାଏ कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटर।

0: तो आयव्हीएफ फेल होण्याच्या आधी आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात. आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की आयव्हीएफ सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो. याच्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे आयव्हीएफ मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला ते होणं. दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये. तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. आयव्हीएफ ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारणं असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते
1: बरोबर,
0: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो. याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो. तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
1: बरं,
0: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही. हा पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं. तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवंय. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खत कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं आहे.
1: बरोबर आहे, बरोबर.
0: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताड होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताड झालं तर त्या रेताड जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात. इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय,
1: त्याचं
0: स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं? आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
1: बरोबर.
0: तर बीज खराब का होतं? तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं आणि ते स्ट्रेस ला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारा हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले, पुरुष स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेला, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या. त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
1: बरोबर.
0: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहेत त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीजे आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
2: डायबिटीज और फैमिली के बारे में, डायबिटीज बेसिकली हम लोग दो तरह का होता है, टाइप 1 डायबिटीज और टाइप 2 डायबिटीज. टाइप 1 डायबिटीज वो होता है जिसमें कि जन्म से बच्चे में बीटा सेल से इंसुलिन की मात्रा इतनी नहीं निकल रही होती है कि वो शुगर को कंट्रोल कर पाए और ये मुख्य रूप से एक ऑटो इम्यून डिसऑर्डर के रूप में होता है कि बीटा सेल को शरीर अपना एक अगेंस्ट काम करने लगता है और बीटा सेल को खुद खाने लगता है जिसके कारण बीटा सेल धीरे धीरे खत्म होने लगता है और इंसुलिन की मात्रा बढ़ने धीरे धीरे कम हो जाती है और जिसके कारण शुगर में ब्लड शुगर बढ़ जाता है खून में और टाइप 1 डायबिटीज होता है. ये बेसिकली बच्चों में या 20 साल से पहले ही पता चल जाता है. टाइप 2 डायबिटीज जो हमारे देश में सबसे ज्यादा होता है वो 8 अलग अलग कारणों से होता है. मुख्य रूप से ये इंसुलिन रेजिस्टेंस होता है. इंसुलिन रेजिस्टेंस को ऐसे समझा जाए कि इंसुलिन शरीर बना रहा है लेकिन वो पूरी तरह से काम नहीं कर पाता है, उसके अगेंस्ट कुछ काम होता है जो कि उसको काम नहीं करने देता है और ये हमारे देश में मुख्य रूप से टाइप 2 डायबिटीज का कारण है.

0: a very good day on 21st of June, which is celebrated all over the world as a World Yoga Day. This is the gift from India to mankind. And you would realize the importance of yoga, not only when you are here, but wherever I have been abroad, whether be it any airport in the United States or in Europe, or even in places you see on the beaches of Tel Aviv, you will find that there are many yoga centers, there are yoga rooms for people, and shows how immensely popular our ancient Indian tradition is spreading. And being a cardiologist, let me tell you, there are immense benefits of yoga on the heart and on the whole body. As per Hatha Yoga, not only it improves the exercise endurance and muscle flexibility, but also it has got positive benefits in reducing the heart rate, it reduces the blood pressure, it would increase the heart rate variability, which is a very risk factor for sudden cardiac death. It has got a lot of benefit by increasing the vagal tone and also helps in reducing anxiety and depression, which is often associated with coronary artery disease. The European Journal of Preventive Cardiology, after a meta-analysis of various trials, has come to the conclusion that it is a useful add-on therapy in cases of coronary artery disease, in stable heart failure, and in cardiac dysarrhythmias. So friends, on this occasion of World Yoga Day on the 21st of June, let us all resolve to make yoga as a part of our existence. And we as doctors should practice it ourselves and also pass on this valuable knowledge to the world, to our patients for their benefit. And I'm very sure we will go and we would have a lot of publications and papers to support scientifically what is our ancient heritage. But finally, let me tell you one thing. Yoga is an add-on therapy. It is not a replacement. Just because you do yoga and you do pranayams, which will increase your exercise capacity, your pulmonary function test, that does not mean that you have to stop taking your cardiac medicines for heart, for hypertension. It is an add-on therapy and should not replace interventions. Thank you very much. Jai Hind.
1: Radio for Public Health is India's first 24/7 online and streaming health talk radio station, dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
2: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
3: हम कुछ मीठी बात करेंगे शुगर पेशेंट्स के बारे में। अक्सर ये होता है कि हम डायबिटिक पेशेंट्स को कहते हैं कि आप मीठा ना खाएं, और जहां भी मीठे का जिक्र होता है हम वहां पर एज ए डॉक्टर सबसे पहला शब्द हमारा होता है नो। तो आज मैं ये कहूंगा कि हाँ, डायबिटिक पेशेंट्स मीठे चीज खा सकते हैं, लेकिन कुछ सब्स्टिट्यूशंस होते हैं जो आपको करने हैं। जैसे कि अगर आप शक्कर खाते हैं तो व्हाइट शुगर जो है, शुगर या ब्राउन शुगर है, शुगर फ्री है, इसका आपको रिप्लेसमेंट करना है तो आप इसकी जगह पर गुड़ ले सकते हैं, जो भी आपको एक मिठास देता है खाने में। या आप इसकी जगह हनी का भी इस्तेमाल कर सकते हैं, जो कि बेटर है प्लेन प्रोसेस शुगर से। खाने में कुछ चीजों का आपको ध्यान रखना है। ये तीन व्हाइट्स को आपकी जिंदगी से दूर करना है, जिससे आप एक हेल्थी इंडिविजुअल हो सकते हैं। मैं कहूंगा हेल्थी पेशेंट नहीं, हेल्थी इंडिविजुअल, क्योंकि आप बीमारी को दूर रख सकते हैं। तीन व्हाइट्स को अपनी जिंदगी से दूर करिए, राइस, सॉल्ट और शुगर। ये तीनों चीजों को अगर आप खाने में कम करते हैं, और इसका मैं आपको एक सिंपल तरीका बताता हूं, एक चम्मच कम। ये क्या है, एक चम्मच, आप जितने चम्मच रोज लेते हैं उससे एक चम्मच कम आप शुगर का इस्तेमाल करिए, एक चम्मच कम आप राइस का इस्तेमाल करिए और एक चम्मच कम आप सॉल्ट का इस्तेमाल करिए। इसे करने से आपकी हेल्थ बहुत अच्छी रहेगी और आपका शुगर, ब्लड प्रेशर सब कुछ कंट्रोल में रहेगा। तो हम मीठी बात को एंड करते हैं और फिर नेक्स्ट वीक आपकर लेकर आएंगे इसका।
4: നമസ്കാരം, ഞാൻ ഡോക്ടർ രാജ്മോഹൻ, എൻഡോക്രിനോളജിസ്റ്റ് ആൻഡ് ഡയബറ്റോളജിസ്റ്റ്, കിംസ് ഹെൽത്ത് ട്രിവാൻഡ്രം ആൻഡ് കിംസ് മെഡിക്കൽ സെന്റർ, മണക്കാട്. ഞാൻ ഇന്ന് പറയാൻ പോകുന്നത് പ്രമേഹം എന്ന ജീവിതശൈലി രോഗത്തെക്കുറിച്ചാണ്. പ്രമേഹം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിൽ അതിൻ്റെ എണ്ണം എന്നും അനുദിനം കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പം ട്രിവാൻഡ്രത്തിൽ തന്നെ 20% ആൾക്കാർക്ക് പ്രമേഹം ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതൊരു ജീവിതശൈലി രോഗമായതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ രീതികളും നമ്മുടെ ആഹാരത്തിൻ്റെ രീതിയും എൻ്റെ എക്സസൈസിൻ്റെ ഒക്കെ രീതി അനുസരിച്ചാണ് ഇപ്പം പ്രമേഹത്തിൻ്റെ അളവ് കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. കാരണം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ അമിതവണ്ണം ഒരു പ്രധാന ഫാക്ടറാണ്. ഇപ്പം അമിതവണ്ണമുള്ള ആൾക്കാർ നമ്മുടെ നാട്ടിൽ വളരെയധികം അധികരിച്ചിരിക്കുന്നു. അപ്പം ഇത് നിയന്ത്രിക്കാനായിട്ട് നമ്മൾ വളരെയധികം എല്ലാവരും പറയുന്നതാണ്, അതായത് ഡയറ്റ് ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക. പക്ഷേ ഇതൊക്കെ പ്രാവർത്തികമാക്കാനായി നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം. ഇപ്പം എല്ലാവരും ബിസി ലൈഫാണ്, ഓരോ ജോലിയിലെ തിരക്കിൽ ഇതിനൊന്നും സമയം കിട്ടാറില്ല. അപ്പം അതിന് സമയം കിട്ടി പ്രമേഹ രോഗികൾ ഇതിനു വേണ്ടിയിട്ട് ഒരു 45 മിനിറ്റ്, 30-45 മിനിറ്റ്സ് എക്സസൈസ് ചെയ്താലേ ഷുഗർ നല്ല കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. പിന്നെ ഇപ്പം ലേറ്റസ്റ്റ് കോൺസെപ്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ്, അതൊരു പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കോൺസെപ്റ്റാണ്. ഈ ഒരു 5 വർഷത്തിനകത്ത് വന്ന കോൺസെപ്റ്റാണ്. അതായത് ഷുഗർ 5 വർഷത്തിനകത്താണ് നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അമിതവണ്ണമുള്ള ആൾ അല്ലെങ്കിൽ ഓവർ വെയിറ്റ് ഉള്ള ഒരു പ്രമേഹ രോഗി 10-15% വരെ അവരുടെ അമിതഭാരം വെയിറ്റ് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഷുഗർ നോർമൽ രീതിയിലോട്ട്, അതായത് HbA1c എന്നൊരു ടെസ്റ്റ് എല്ലാവരും കേട്ട് കാണും, 6.5 താഴെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് പറ്റും, അതായത് വിത്തൗട്ട് മെഡിക്കേഷൻ. അതൊരു വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു പഠനം UKയിലും ഇന്ത്യയിലും നടത്തിയിട്ടുണ്ട്. അപ്പൊ പ്രമേഹം ഇല്ലാത്ത സിറ്റുവേഷനിൽ നമുക്ക് പോകാൻ പറ്റും. ഇതൊരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഗുഡ് ന്യൂസ് ആണ്. അപ്പൊ പ്രമേഹ യങ് ആയിട്ടുള്ള ഇപ്പം 30-35 വയസ്സുള്ള പ്രമേഹ രോഗികൾ ഇഷ്ടംപോലെ പുതിയതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. അവർക്ക് അമിതവണ്ണവും ഈ ഹോം വർക്ക് ഫ്രം ഹോം ഒക്കെ കാരണം വരുന്ന ഒരു അസുഖമാണ്. അപ്പൊ അതൊക്കെ അവർക്കൊരു ഇതൊരു നല്ല ന്യൂസ് ആണ്. അവരിപ്പം വെയിറ്റ് 10-15% നമുക്ക് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ എന്തായാലും നമുക്ക് പ്രമേഹം നമുക്ക് മാറ്റാൻ പറ്റും. അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒരു 10-15 വർഷം നമുക്ക് പ്രമേഹം ഇല്ലാത്ത ഒരു സിറ്റുവേഷനിൽ പോകാൻ പറ്റും. അപ്പൊ അതാണ് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ് എന്നുള്ള ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കോൺസെപ്റ്റ്. പിന്നെ ഈ വേൾഡ് ഡയബറ്റീസ് ഡേ 14th November എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ഡയബറ്റീസ് ഡേ ആയിട്ട് കൊണ്ടാടുന്നത്. ആ ഡയബറ്റീസ് ഡേ എല്ലാ വർഷവും ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ ഒരു തീം കൊണ്ടുവരാറുണ്ട്. ഈ വർഷത്തെ തീം എന്ന് പറയുന്നത് എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് പേഷ്യൻസ്. അതായത് നമ്മൾ പ്രമേഹം വന്നിട്ട് നമ്മുടെ ആൾക്കാർ നല്ല രീതിയിൽ പ്രമേഹത്തിനെ പറ്റിയുള്ള ഒരു അവബോധം, അവയർനെസ് ഉണ്ടായിരിക്കണം. എന്നാലേ അവരെ സ്വയം നമുക്ക് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പൊ അവർക്ക് എന്തെല്ലാം ചെയ്യണം എന്നുള്ള കാര്യങ്ങളിൽ കൂടുതൽ അവബോധം സൃഷ്ടിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് IDF ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രമേയം ഇപ്രാവശ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴി അറിയാം, ഇഷ്ടംപോലെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ ഉണ്ടാവാറുണ്ട്. ഈ ന്യൂസ് ഇങ്ങനെ കഴിച്ചാൽ പ്രശ്നമുണ്ട്, ഇത് കഴിച്ചാൽ കിഡ്നിക്ക് പ്രശ്നമുണ്ട്, അങ്ങനെ കുറെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴിയും അല്ലാതെ ആൾക്കാർ വഴിയും നമ്മൾ എല്ലാം കേൾക്കുന്നുണ്ട്. അപ്പൊ ഇതൊക്കെ തടയാൻ വേണ്ടിയിട്ട് ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ തന്നെ ഒരു എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അവരൊരു പ്ലാറ്റ്ഫോം തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. അപ്പൊ അത് നിങ്ങൾ ഗൂഗിൾ ചെയ്തിട്ട് IDF വെബ്സൈറ്റ്, ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷന്റെ വെബ്സൈറ്റിൽ പോയിട്ട് എഡ്യൂക്കേറ്റ് യുവർ സെൽഫ് എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു ലോഗോ ഉണ്ട്. അതിൽ കയറി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഡയബറ്റീസിനെ പറ്റിയുള്ള എല്ലാ വിവരങ്ങളും, കറക്റ്റ് ആയിട്ടുള്ള വിവരങ്ങൾ നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ്. അപ്പൊ അത് വളരെ പ്രധാനമാണ്. നമ്മൾ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ആരെങ്കിലും പറയുന്ന കേട്ടിട്ട് നമ്മൾ അത് പ്രമേഹം നിയന്ത്രിക്കാനോ കൂട്ടാനോ കുറയ്ക്കാനോ ഒന്നും പാടില്ല. നമ്മൾ കറക്റ്റായിട്ടുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇത് പിൻകാലത്ത് പ്രശ്നങ്ങൾ ഉണ്ടാവാം. അപ്പൊ പ്രമേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ മാറാരോഗമായിട്ട് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യമില്ല. നമ്മൾ ഇഷ്ടംപോലെ ഡയറ്റിൽ തന്നെ വേരിയേഷൻ ചെയ്യാം. ഡയറ്റീഷ്യൻ എന്തായാലും കാണണം. ഡയറ്റീഷ്യനെ കണ്ടിട്ട് അതിന് തക്കണമുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക, ചെറിയ മരുന്ന് ഡോക്ടർ പ്രിസ്ക്രൈബ് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അത് മുടങ്ങാതെ കഴിക്കുക. കഴിച്ചിട്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് 3-4 മാസത്തെ ഒരിക്കൽ ചെക്ക് ചെയ്യുക. അത്രയും ചെയ്താൽ മതി. നമ്മൾ ഡയബറ്റീസ് വന്നു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒരു വലിയ അസുഖം വന്ന പോലെയല്ല, ഒരു ക്യാൻസറോ അല്ലെങ്കിൽ ഹാർട്ട് അറ്റാക്കോ വരുന്ന പോലെ അല്ല. ഒരു ജീവിതശൈലി രോഗമാണ്. നമ്മളത് കൺട്രോൾ ചെയ്ത് നിയന്ത്രിച്ച് ഈവൻ മാറ്റി എടുക്കാൻ പോലും, ഇപ്പൊ ക്യൂർ ചെയ്യാൻ പോലും ഇപ്പൊ പറ്റും എന്നുള്ളതാണ് ചെറിയ പഠനങ്ങൾ പറയുന്നത്. അപ്പൊ ഇതെല്ലാം ഒരു ഒരു വിവരമായിട്ട്, ഒരു നോളജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് നിങ്ങൾ പ്രമേഹ രോഗികളും പ്രമേഹം വരാൻ സാധ്യതയുള്ള യങ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരും ഇതൊരു ഇമ്പോർട്ടൻ്റ് മെസ്സേജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് എക്സസൈസും ഡയറ്റും സ്ട്രിക്റ്റ് ആയിട്ട് നോക്കണം എന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. നമസ്കാരം.
5: റേഡിയോ ചാനൽ 104.91 में डॉक्टर जयेश देसाई किडनी विकार तज्ञ आपनु हार्दिक स्वागत करे छे। तमोने थतु हशे के डॉक्टर वळी रेडियो जो के शुं काम, तो आ रेडियो में आपने किडनी नी रचना, तेना कार्य, तेने लगता रोगों, कारणों, किडनी नी सार संभाळ, सावचेती, खोराक अने हाँ तमारा बधा प्रश्नोना जवाबो आपने आपशुं। तमारा मन में उद्भवता सवालना जवाबो अने किडनीना रोगनी अटकावानी सलाह आपने उपयोग थशे। तो हवे पछीनी बधी कड़ियों में जे 3-5 मिनिटनी हशे एमा तमे सांभळशो किडनी विकार तज्ञ डॉक्टर जयेश देसाई ने, जे विले पार्लामां शिजी क्लिनिक में पोतानुं प्राइवेट प्रेक्टिस करे छे अने मुंबईना उपनगर में अंधेरीथी बांद्रा सुधी ए पोतानी तबीबी सारवार पेशंटोने आपे छे। तो चालो किडनी ने लगती बीमारी विषय आपणे सांभळो। आजकल तमे सांभळ्युं हशे के एनवायरमेंटल डे, के जेमां लोको घणी हस्ती जानीवानी हस्तीओ पण आपणे कचरो साफ करवा माटे उतरी पड्या हता। लोको चौपाटी अने जूना दरिया पर आवेला कचरो साफ करवा गया। तेवी रीते आपणा बॉडी में उद्भवतो रोजनो यूरिया अने क्रिएटिनिन, जे आपणा वर्डमां कहीए शब्दोमां कहीए तो ए कचरो ए साफ करवानुं काम आपणी मनने किडनीओ करे छे। एमां ए कचरो एटले यूरिया, क्रिएटिनिन अने एवा घणा ज वस्तु छे के जे किडनी सफाई चालू राखे छे। तो पछी आपणे करवुं शुं? तो आजकलना जंक फूड, अनकंट्रोल डायाबिटीस, अनकंट्रोल ब्लड प्रेशर अने एवा केटलाय रोगो छे के जेनाथी किडनीनुं काम करवानुं ओछुं थतुं जाय छे। तो तमो आ रेडियोना माध्यम द्वारा हूँ आपनी साथे रहीश अने जणावीश कि किडनीना रोगनुं निदान, सारवार, तेनी सार संभाळ अने तेने अटकाववाना प्रयासो अने आपणे चर्चा करशुं अने तमने आ प्रयास करशुं कि तमने आ किडनीनी बीमारीमां बधुं ज जाणवा मळे। तो हवे पछीनी कड़ीओ सांभळशो के जे 2-5 मिनिटनी हशे अने आपणने किडनीनी बारेमां बधुं ज बतावशे। तो चालो मित्रो पछी पाछा मळशुं, आपणे पाछा मळशुं किडनीनी कार्यरचना अने किडनीनी कार्य अने किडनीनी रचना पर आपणे डिस्कस करशुं। मित्रो चालो बाय बाय।
6: नमस्ते, आप सभी को नववर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं। मेरा नाम डॉक्टर मयूर अग्रवाल है और मैं एक हार्मोन रोग विशेषज्ञ हूँ। मैंने MBBS और MD मेडिसिन करने के बाद DM एंडोक्राइनोलॉजी में किया है। इसमें हम थायराइड, डायबिटीज एवं अन्य हार्मोन की बीमारियों को देखते हैं। आज मैं आपसे डायबिटीज के बारे में कुछ मुख्य जानकारी साझा करूंगा। डायबिटीज, जिसे हिंदी में मधुमेह कहते हैं या सरल भाषा में शुगर की बीमारी कहते हैं, पश्चिमी देशों की तरह आज भारत में भी ये तेजी से बढ़ रहा है। लगभग 10 में से एक व्यक्ति को भारत में डायबिटीज की बीमारी है और ये तेजी से और ज्यादा बढ़ रही है। इसे लेके समाज में कई तरह की भ्रांतियां फैली हुई है। मुझे यकीन है आपको या आपके परिवार में या आप किसी को जानते हैं उनमें से किसी न किसी को डायबिटीज होगी। मेरा उद्देश्य आपको डायबिटीज के बारे में जागरूक बनाना है तथा कुछ बेसिक चीजें आपको डायबिटीज के बारे में बताना है। आपके मन में कई सवाल होंगे, जैसे कि डायबिटीज क्या है, किस शुगर की मात्रा को हम डायबिटीज कहेंगे, क्या डायबिटीज में सभी मरीजों को दवाई लेना पड़ेगी, दवाई एक बार शुरू होने के बाद क्या जिंदगी भर लेना पड़ेगी, और इंसुलिन को लेके भी कई सवाल होंगे, जैसे कि इंसुलिन कब लगाया जाता है, कैसे लगाया जाता है, क्या इंसुलिन के कोई साइड इफेक्ट हैं, या इंसुलिन की जिंदगी भर आदत पड़ सकती है। ऐसे ही कई और आपके सवाल होंगे, मैं कुछ सवालों के जवाब यहाँ पर आपको दूंगा। पहले डायबिटीज क्या है, तो इसमें शुगर की मात्रा बढ़ती है 126 मिलीग्राम परसेंट खाली पेट या 200 से ज्यादा शुगर भरे पेट को हम डायबिटीज कहते हैं, तथा HbA1c जो कि 3 महीने की औसतन शुगर होती है, अगर ये 6.5% से ज्यादा है तो इसे डायबिटीज कहते हैं। ऐसा नहीं है कि सारे मरीजों को डायबिटीज होने के बाद दवा शुरू करनी पड़ेगी। सबसे पहले हम व्यायाम और खाने पीने के में परिवर्तन करके शुगर को कंट्रोल करने की कोशिश करते हैं। अगर शुगर फिर भी कंट्रोल नहीं होती है तो हम दवाई शुरू करते हैं। लेकिन इसमें कई लोग पूछते हैं कि सबसे अच्छी दवाई कौन सी है, ये मरीज के ऊपर निर्भर करता है। इसमें हम देखते हैं कि मरीज की उम्र क्या है, मरीज को क्या किडनी की बीमारी है, लीवर की बीमारी है, उससे पहले हार्ट अटैक हो चुका है, और भी कई छोटी चीजें हैं जो हम ध्यान में रखते हैं, उसी के बाद उसके अनुसार हम दवाई चालू करते हैं। डायबिटीज प्रमुखता दो प्रकार की होती है, टाइप 1 और टाइप 2। इसके अलावा भी कई प्रकार की डायबिटीज होती हैं। टाइप 1 डायबिटीज जो ज्यादातर बच्चों में देखी जाती है, इसमें इंसुलिन ही दिया जाता है, इसमें गोली नहीं दी जाती है। जबकि टाइप 2 डायबिटीज जो बड़े लोगों में देखते हैं, अधिक उम्र में मिलता है, जिनका वजन ज्यादा है, जिनकी फैमिली हिस्ट्री है, घर में और लोगों को डायबिटीज है, उनमें टाइप 2 डायबिटीज होने की संभावना ज्यादा होती है। इसमें हम गोली देते हैं, और अगर गोली से कंट्रोल ना हो तो इंसुलिन भी देना पड़ सकता है। इसी तरह कुछ और प्रकार की डायबिटीज होती हैं जो दूसरे हार्मोन की अधिकता से होती है, जिसे हम सेकेंडरी डायबिटीज कहते हैं। इन बीमारियों को हम देख के, जांच करके और जड़ से ठीक कर सकते हैं। हो सकता है कि आपकी डायबिटीज की जो दवाइयां हैं वो पूरी तरीके से बंद की जा सकें। इसी तरह कई लोगों का सवाल होता है कि ठीक है, अभी तो हमें डायबिटीज हो गया है, हमने दवाई चालू कर दी है, अब हमारी शुगर कंट्रोल है, तो क्या हम दवाई बंद कर दें? ऐसा बिल्कुल नहीं है कि आप दवाइयां बंद कर दें। आप दवाइयां कम या ज्यादा करेंगे वो भी अपनी डॉक्टर की सलाह से, आप इसे अपनी मर्जी से बंद ना करें, नहीं तो शुगर वापस से बढ़ जाएगी। दूसरा क्वेश्चन ये होता है कि ठीक है, डायबिटीज है, दवाई हम क्यों लें, शुगर बढ़ रही है तो क्या हो जाएगा? शुगर अगर बढ़ रही है तो आपको ये समझना होगा कि डायबिटीज जो है क्रोनिक बीमारी है, ये लंबे समय की बीमारी है। इससे आपकी आंख, नसें, गुर्दे सभी पे असर होगा और इसमें दिक्कत आ सकती है। साथ ही अगर बहुत ज्यादा शुगर बढ़ जाए तो इसमें इमरजेंसी कंडीशन भी हो सकती है, जिसे हम डायबिटिक केटोएसिडोसिस या हाइपरऑस्मोलर कोमा कहते हैं, और इसमें मरीज की जान भी जा सकती है। इसी तरह हमारे पास कई मरीज आते हैं, उन्हें खाने के संबंध में लेके कई ज्यादा कंफ्यूजन है, जैसे कि चावल खाना है कि नहीं खाना है। कुछ डॉक्टर्स चावल खाने के लिए मना कर देते हैं, ये बिल्कुल गलत है, आप चावल खा सकते हैं, इसमें कोई दिक्कत नहीं है। फल मीठे होते हैं लेकिन आप उन्हें लिमिटेड अमाउंट में खा सकते हैं। इसी तरह कुछ लोग सोचते हैं कि शक्कर ना खाएं लेकिन शहद या गुड़ खा सकते हैं, ये बिल्कुल गलत है, इनसे भी आपकी शुगर बढ़ेगी, ये आप नहीं खाएंगे। आशा करता हूँ आपको इस वीडियो से कुछ सवालों के जवाब मिले होंगे। अगर आपके और कोई सवाल हैं और कोई जिज्ञासा है या आप मुझसे परामर्श करना चाहते हैं तो आप मुझसे हमारे शहर हरदा में मिल सकते हैं। मैं 3 एवं 4 जनवरी रविवार और सोमवार को उपलब्ध रहूँ। धन्यवाद।
7: People with diabetes can lose their legs. It is often forgotten that people with diabetes can die, can have an increased mortality because they lose their leg. So they lose their leg and they lose their life also. Now, how to prevent it is very easy. You have loss of sensation in the feet and less of blood supply. So don't smoke and wear footwear always. Inside the temple, inside the house, wear footwear and examine your feet every day for cuts, bruises, and prevent an injury to the foot. And also wear footwear always inside the home. Now, even in a temple, you need not walk barefoot. You can wear socks, and therefore, person with diabetes can live a longer life and go with two legs and not lose one leg. People with pre-diabetes also have cardiovascular, kidney disease and so on. So you can't lose time, because newly diagnosed type 2 diabetes and pre-diabetes have a lot of heart disease, kidney disease and so on, and liver disease. And this message is specifically meant for clinicians who treat diabetes. Now, it's very important that earlier days we were talking only about diabetes. Today we are talking about diabetes, kidney, liver, heart. So it's very important we use drugs which have got benefit on those organs also. So it is very important to use these drugs much before metformin. Anyway, people with diabetes have polypharmacy requirement, and they need SGLT2, GLP-1 receptor agonist. They have metformin, pioglitazone, everything they need, especially long-term people with long-term diabetes. So use SGLT2 inhibitors and GLP-1 receptor agonist even before metformin, and the guidelines should change in the years to come.
8: insights from the world's best medical minds. You are watching therightdoctors.com.

0: You have to reverse the whole process. The process is reverse only by eating less, exercising regularly, and a little high protein diet than the average protein diet. So normally we recommend 50% of the carbs, 25% of the proteins, and 25% of the fats, or maybe 30% of the fats. This is how it is. So I think one should be aware, if you reduce your weight, if you reduce your control your obesity, probably you will control most of the diseases like diabetes, like heart disease, tendency towards stroke or cancer. So obesity, to control obesity, primarily it is your food habits, your lifestyle, which needs to be changed. And for that, probably this help, this clinic might help you restore your body weight according to your heart. Thank you.
1: तो आयव्हीएफ फेल होण्याच्या आधी आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात. आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की आयव्हीएफ सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो. याच्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे आयव्हीएफ मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं, म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं. दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये. तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी हे सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. आयव्हीएफ ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तर बी, चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते,
2: बरोबर,
1: आणि दर्जेदार लॅबमध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो. याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो. तर ह्युमन्स मध्ये, माणसामध्ये तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
2: बरं,
1: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्या वर जाता येणार नाही. हा पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं. तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवं. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं येणार.
2: बरोबर.
1: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजुअली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं आस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं आस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात. इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब

0: भी आयो
1: वटे दिल दे बंदे ऐसी वटे साडे काम खुशहाल रहंदे खुशियां वंडदे नाले करदे
2: करी दोबारा हो जवे सेम सॉन्ग